मोगळकपान नमस्कार, सुप्रभात आणि योकार 233 एक मीटर म्हणा 1287 किलो हर्साचेर तुम्ही ऐकतात आकाशवाणी पणजी केंद्राचं म्हादय चॅनल. तसंच आमकां ऐकत आमच्या न्यूज ऑन एअर ह्या डिजिटल प्लॅटफॉर्मारूय. आमची विविध भारती FM रेनबो ही दोन चॅनलां देखून तुमच्यान ऐकूं येतात. तुम्ही ऐकतात आकाशवाणी पणजी केंद्राचं म्हादय चॅनल. ऐकपानो ही मोगाळ सकाळ बारीक थंडगार पाऊस आणि तसेच निसर्गान सैमान सादिल्लो हो सगळो आसमंत. देव तुमकां बरो दीस दिवं. आज वार शेनवार भारतीय सौर दीस 2 ज्येष्ठ शके 1948 म्हळ्यार रोज 23 मे 2026. सकाळची 5:56 जातात आणि आम्ही आरंभ करता आमच्या पहिल्या सभेचो. सुप्रभात, देव बरो दीस दिवं.

0: केवळ मुखारवरच्या पूर्वी आता ऐकूया विचार किरण.
1: आधी ते तुमका काय नी असे करतले, लक्ष दिनासतना रावल्यात शेत करून दाखयतले, मागीर ते तुमचे कडे झगडटले बी. पुणून निमणे जईत हे तुमचेच जातले हो विश्वास दवरात.

0: महात्मा गांधी।
1: ह्या विचाराबरोबर आजचा दिस पुढे भरताना पहिल्या सुवातेर ऐकूया MS कामत हांचा आवाज ह्या गणेश स्तुती खातीर।

तुम्हें ऐकलो एम एस कामत हांचो आवाज की अनंत भट हांणी संगीतबद्ध केल्ले हे गीत आनी या गीता बरोबर आमचो आधार ही कार्यावळ तुम्ही आयकतात आकाशवाणीच्या म्हादय चॅनला वेल्यान. कार्यावळीन मुखावयले गीत गायक अजित कडकडे हांच्या आवाजांतल्यान.

संतश्रेष्ठ तुकाराम महाराजांची ही रचना तुम्ही ऐकली अजित कडकडे यांच्या आवाजातल्या. पांडुरंग दीक्षित यांनी संगीतबद्ध केलेले हे गीत आमचा आधार ह्या कार्यावळीन तुम्ही ऐकले. मोगळ्याकप्यानो कार्यावळीन मुखावले गीत फादर जोस अँटोनियो दा कोस्टा आणि सांगाती यांच्या आवाजातल्या तुमच्या खातीर आमचा आधार ह्या कार्यावळीतल्या.

शनिवारच्या ह्या पवित्र खिणात तुम्ही ऐकलं मन्नाडी ह्यांचा आवाज श्रीराम स्तुती. आमचा आधार ही कार्यावळ तुम्ही ऐकतात आणि कार्यावळीन मुखावले गीत डॉक्टर शकुंतला भरणे ह्यांच्या आवाजातल्या.

विजयाबाई सरमलकर हांची ही रचना पंडित सोमनाथ बुआचारी आणि संगीतबद्ध केल्ले हे देशभक्तीपर गीत आमचो आधार ह्या कार्यावळीतल्यान तुमच्या खातीर.

आमच्या सांगत असतली 8:50 आणि त्या उपरांत 9:30 तुमकां ऐकपाक मेळटली मराठी गीतांची कार्यावळ. 10:05 घ्यात कातारांचो आस्वाद आनी 10:30 हिंदुस्थानी शास्त्रीय संगीताच्या कार्यावळीन ऐकात पंडित हरिप्रसाद चौरसिया हांचे बासुरी वादन राग देसी तोडी आनी रचना सुप्रभात. त्या उपरांत 11:05 गाता रहे मेरा दिल ही कार्यावळ तुमकां ऐकपाक मेळटली. 12:10 अस्तुरी ही खास बायलां खातीर कार्यावळ तुमकां ऐकपाक मेळटली. खंत ह्या विशयी कथाकथन तुमकां ऐकपाक मेळटले रजनी भेंब्रे हांचे. 12:30 स्वर संगम ह्या कार्यावळीन विदुषी गिरिजा देवी हांचे गायन तुमकां ऐकपाक मेळटले. ठुमरी ह्या रगान विदुषी शोभा गुरटू हांचे गायन ऐकपाक मेळटले ठुमरी मिश्र खमाज. 1:05 कांद्या वावळा ही कार्यावळ तुमकां ऐकपाक मेळटली आणि त्या उपरांत 1:40 सदा फुले ही कार्यावळ तुमच्या संगतात असतली. 2:30 हिंदी फिल्म म्युझिक ही कार्यावळ तुमकां ऐकपाक मेळटली. मोगळ्याकप्यानो आमच्या दुसऱ्या सभेत तेच म्हणजे सांजेच्या 5:30 ऐकात युवा आणि मराठी कार्यावळ. आजच्या युवा पिढी समोरील आव्हान ह्या विषयाचेर सलजा राऊल हांचे उलोप तुमकां ऐकपाक मेळटले. त्या उपरांत रोजगाराक माहिती तुमकां ऐकपाक मेळटली 10:10 10:15 शब्दुली ही कार्यावळ तुमकां ऐकपाक मेळटली. 10:35 कातारांचो आस्वाद घ्यात आणि 7:00 भावगीतांची कार्यावळ तुमकां ऐकपाक मेळटली. 7:30 चावडेर ह्या कार्यावळीन आयज ऐकात फुगड्यो ह्या विषयाचेर वेद कृष्णा राधे एक कला मंडळ देवळवाडा मार्सेल गोवा हांनी दिल्ली माहिती. त्या उपरांत 8:15 हिंदी फिल्म म्युझिक तुमकां ऐकपाक मेळटली. स्पॉटलायट तुमकां ऐकपाक मेळटली 9:15 करंट अफेअर्स ही कार्यावळ ऐकात 9:30 10:00 प्रोग्राम ऑफ म्युझिक तुमकां ऐकपाक संक्षेपीत केल्ली कार्यावळ तुमकां ऐकपाक मेळटली. आणि ही आशिल्ली आयज विद्रोपाच्या कार्यावळींची रुपरेषा.

नमस्कार, अमक्षता युएसएत केमिकल खबरो. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आयज 19व्या रोजगार मेळात व्हिडिओ कॉन्फरन्सिंगावरवी वेगवेगळ्या सरकारी खात्यांनी आणि संघटनांनी नव्यान भरती जाल्ल्या तरणाट्यांक 51,000 परस चड नेमणूक पत्रां वाटतले. काल मुंबईत राज्यपाल संजय मल्होत्रा हांच्या अध्यक्षतेखाला आरबीआयच्या केंद्रीय संचालक मंडळाचे 623व्या बसकेवेळार भारतीय रिझर्व्ह बँकेन 2025-26 वित्तीय वर्षाखातीर केंद्र सरकाराक विक्रमी 2.86 लाख कोटी रुपया हस्तांतरण करपाक मान्यताय दिल्या. आतंकवादाक आडावपाचे बहुपक्षीय यत्न घटमूट करचे आणि आंतरराष्ट्रीय आतंकवादाचेर आशिल्ली व्यापक कबलात बेगीन करची असो उलो प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि सायप्रसचे राष्ट्रपती निकोस क्रिस्तोदोलेस हांणी मारला. सरकारी येवजण्यांचो फायदो वेळार नागरिकांमेरेन पावपाक जाय अशें केंद्रीय कृषी आणि शेतकार कल्याण मंत्री शिवराज सिंग चौहान हांणी सांगला. भारताच्या 2026 वर्षाच्या ब्रिक्स अध्यक्षपदाखाला माहिती आणि संचारण तंत्रगिज्ञानात सहकार्याचेर ब्रिक्स कार्यपंगडाची दुसरी बसका दूरसंचार खात्यान घेतली. भारतात पेट्रोल आणि डिझेलची फावती उपलब्धताय असा आणि देशभरांती पुरवण स्थिर असा असे पेट्रोलियम आणि सैनिक वायू मंत्रालयान सांगला. अमेरिकेचे विदेश सचिव मार्को रुबिओ आयज भारताच्या 4 दिसांच्या दौऱ्यार कोलकात्यात पावले. आकाशवाणी पणजी केंद्राच्या प्रादेशिक खबरां विभागावरवी वृत्त निवेदकाच्या पदाखातीर तात्पुरत्या कराराचेर पात्र उमेदवाराकडल्यान अर्ज मागयल्यात. उमेदवार पदवीधर असप गरजेचे, पिराय 21 ते 50 वर्सां मजगती आसची, कोंकणी भाषेचे गिन्यान आसपाक जाय आणि अर्ज करपाक निमणी तारीख 1 जून 2026 आसा. आयपीएल क्रिकेट सर्तीत लखनौ सुपर जायंट्स आणि पंजाब किंग्स पंगडामध्ये आज लखनौत सांजेवेळा 7:30 वरांचे मॅच सुरू जातली.

0: प्रसार भारतीन सुरू केला आपलो नवो ओटीटी प्लॅटफॉर्म वेव्स. हातून तुमका विनामूल्य मेळटात
1: मुव्हीज, शोज, सिरियल्स, ऑडिओ गेम्स, लाईव्ह इव्हेंट्स आणि खूप किदे.
0: तर करात बेगोबेग डाउनलोड
1: वेव्स अँड्रॉइड प्ले स्टोर तसेच ऍपल iOS वेल्यान.
0: वेव्स, तुमच्या मनोरंजनाची शानदार हमी.
1: वेव्स.

0: सात वाजून 8 मिनिट आणि 35 सेकंड जातात. वेळ जाता शुभप्रभात ह्या तुमच्या आमच्या आवडीच्या कार्यावळीचं.
1: प्रभातम प्रभातम

0: मंगळागे बहिणू, सगळ्यांचे स्वागत शुभप्रभात ह्या तुमच्या आमच्या आवडीच्या अशा कार्यावळीन. प्रत्येक दीस हो महत्वाचो असता. प्रत्येक दिसाक एक आपले अशें खाशेलेपण असता. ऐकूया आयच्या दिसाचे दिनविशेष.
1: दिनविशेष

शुभ प्रभात. ही कार्यावळ तुमच्या सांगतक असा आणि कार्यावळ मुखार व्हरताना हे जीवन कितले सोबीत सुंदर असा हे आयकपा खातीर मुखावयलो आवाज स्वप्नील बांदोडकर हांचो.

0: गौतमी हेदे यांच्या आवाजातल्यान तुम्ही हे गीत ऐकले. शुभप्रभात ह्या कार्यावळीन आता घेऊया एक लहानसो ब्रेक.
1: प्रसार भारतीन सुरू केला आपला नवा ओटीटी प्लॅटफॉर्म वेव्स.
2: वेव्स

0: हातून तुमका विनामूल्य मेळटात
1: मुव्हीज, शोज, सिरियल्स, ऑडिओ गेम्स, लाईव्ह इव्हेंट्स आणि खूप किती.
0: तर करात बेगोबेग डाउनलोड
1: वेव्स अँड्रॉइड प्ले स्टोर तसेच ऍपल iOS वेल्यान.
0: वेव्स, तुमच्या मनोरंजनाची शानदार हमी.
1: वेव्स.
2: आकाशवाणी पणजी केंद्राच्या खबरा विभागाकडल्यान आयल्ले हे निवेदन. आकाशवाणी पणजी केंद्राचो खबरा विभाग पात्र उमेदवारांकडल्यान न्यूज रीडर कम ट्रान्सलेटर म्हळ्यारच खबरो वाचपी आनी अणकारपी ह्या कामा खातीर अर्ज मागयता.
1: मतीन दौरात हे काम तात्पुरत्या कराराचेर आसा.
3: उमेदवार खंयचे शाखेची पदवी मेळयल्लो आसपाक जाय. पिराय 21-50 वर्सा.
2: कोंकणी भाषेचे गिन्यान तशेंच हेर भासांतल्यान कोंकणीन अणकार करपाक येवपाक जाय.
1: निवड प्रक्रियेंत लेखी परिक्षा, मुलाखत आणि आवाजाची चाचणी जातली.
3: उमेदवारांनी थारायल्ली फी भरून आपलो अर्ज खबरा विभाग आकाशवाणी पणजी आल्तीन पणजी गोंय ह्या पत्त्यार हाडून दिवचो.
2: अधिक माहिती खातीर
1: संपर्क क्रमांक 7020672710.
2: नंबर परतून एक फावट 7020672710. ईमेल संपर्क
1: RNUAIRPANAJI@gmail.com.
2: RNUAIR@gmail.com. अर्ज पावपाची निमाणी तारीख
1: 1 June 2024.
2: जागे तात्पुरत्या कराराचेर आसा हे लक्षात घेवचे.
1: येयात तुमचे नाते आकाशवाणी कडेन जोडात.
4: आकाशवाणी.
0: प्रसार भारतीन सुरू केला आपलो नवो OTT प्लॅटफॉर्म वेव्स.
1: वेव्स
0: हातून तुमका विनामूल्य मेळटात
1: मुव्हीज, शोज, सिरियल्स, ऑडिओ गेम्स, लाईव्ह इव्हेंट्स आणि खूप किती.
0: तर करात बेगोबेग डाउनलोड
1: वेव्स अँड्रॉइड प्ले स्टोर तसेच ऍपल iOS वेल्यान.
0: वेव्स, तुमच्या मनोरंजनाची शानदार हमी.
1: वेव्स.
5: सात वर्जन 25 मिनटांचं देता ऐकूयात कोकणीतल्या प्रादेशिक खबरो.

0: नमस्कार, आकाशवाणी पणजीच्या प्रादेशिक खबरां विभागावरवी अक्षता बोडके तुमकां प्रादेशिक खबरो दिता. गोंयच्या हस्तकारागिरांनी तशेंच आपमजत गटांनी तयार केल्ल्यो पारंपारीक वस्तू गोंयकारांनी विकत घेवच्यो. पारंपारीक वस्तू ह्यो पर्यावरणपूरक आसतात अशें मुखेलमंत्री दोतोर प्रमोद सावंत हांणी आदिवासी हस्तकला प्रदर्शनाचें उक्तावण केल्या उपरांत म्हळां. कला अकादमीन काल आनी आयज अशे दोन दीस हे प्रदर्शन उरतले. ह्या प्रदर्शनाचे आयोजन गोंय आदिवासी कल्याण संचालनालय, गोंय हस्तकला कार्यालय, आदिवासी संशोधन केंद्राच्या जोड पालवान केला. गोंयांक 2037 वर्सा मेरेन स्वयंपूर्ण करतना गांवगिऱ्या वाठारांत तयार जावपी वस्तूंक मार्केट मेळचे तशेंच ह्यो वस्तू तयार करप्यांक अर्थीक घटसाण मेळची म्हणून सरकारान तरेकवार उपक्रम चालीक लायल्यात अशें सांगतना मुखेलमंत्री दोतोर प्रमोद सावंत हांणी म्हळां.
1: गोंयातल्या सगळ्या इंडस्ट्री सेक्टर आणि मार्केट अपील करता, तुम्ही जर खूप मोठ्या प्रमाणात मार्केट मेळपाक लागतले आणि ते मेळचे म्हणून म्हाका दिसता आम्ही सगळ्या जणांनी जाय जाय थंयसर त्याचो उपयोग करतो. आणि दुसरी व्हडल्यातली व्हडली आणि बरी गजाल, सस्टेनेबिलिटी आणि एनवायरमेंटाचेर उलयता पण जेव्हा प्रॅक्टिकली जे विकत घेऊपाची गजाल येता त्यांना ते ती विकत घेऊपाक पळयना. जर हे घेतले असत जाल्यार हाजो फायदो आमच्या गोयच्या मोगाळ भयणीक जातलो हाजो जर आम्ही विचार केला असत जाल्यार खूप मोठ्या प्रमाणात आम्ही हे प्रमोट करपाक शकतले.
0: सामान्य नागरिकांसयत खासगी कंपन्यो उद्देग मळान हस्तकला उत्पादनां विकत घेवपाक प्राधान्य दिवचे, ही उत्पादनां पर्यावरणाचो तोल राखपा खातीर उपेगी थारतली अशी उत्पादनां घेतल्यार थळाव्या कारागिरांक लाव जातलो अशें मुखेलमंत्री दोतोर प्रमोद सावंत हांणी म्हणला. ह्या वेळार मंत्री रमेश तवडकर, बाबू कवळेकर, खात्याचे संचालक सगुण वेळीप आनी हेर अधिकारी हाजीर आशिल्ले. सरकारान कुणबी साडी, शाल हांच्या सयत हेर हस्तकला उत्पादनांक

मंत्री प्रकाश वेळीप, आदले आमदार वासुदेव मेघगावकर, आदिवासी कल्याण खात्याचे संचालक निलेश धायगोडकर आणि हेर मानेस्त हाजीर आशिल्ले. ह्या सुवाळ्या वेळार गोंयातल्या आदिवासी समाजाक फुडल्या 10 वर्सांत अदीक सक्षम करपा खातीर तयार केल्लो व्हिजन दस्तावेज सादर करतले. ह्या वेळार डॉ मधू घोडकिरेकार, शशिकांत गांवकार, धाकू मडकयकार आनी रोमाल्डो गोन्साल्वीस हांकां तज्ञावंत पुरस्कार भेटयतले अशी माहिती तवडकारांनी दिल्या. सांगे मतदारसंघातल्या सगळ्या रस्त्यांचे पावसा आदी वॉटमिक्स डांबरीकरण करतले अशी माहिती समाज कल्याण मंत्री आणि सांगेचे आमदार सुभाष फळदेसाय हांणी दिली. रिवण पंचायत वाठारात वाटमळ हांगा सध्या रस्त्याचेर डांबर घालप सुरवात केल्या. या कामाचे फळदेसाय हांणी उक्तावण केले. यावेळार रिवणचे उपसरपंच सूर्यकांत नायक आणि

0: बालनो, संग्रहालय ही मानवी संस्कृती इतिहास कला आणि विज्ञानाचो ठेवो जावन असा. हांगा पोरण्यो तरेतरेवार वस्तू, इतिहासिक शस्त्रां, ध्वज, दुर्मिळ चित्रां, हातवरपां, पुस्तकां, पोन्नी नाणी, टपाल तिकीटां, फातरावेली शिल्पां, मुर्ती, खेळणी, आयदनां आणि आवतां, लाकडी कोरीव काम केल्ल्यो कलाकुसरीच्यो वस्तू, काशावेली चित्रां, तशेंच हेर बऱ्याचशा मानव वंशास्त्रीय वस्तूंचो आणि विंटेज कलाकृतींचो आसपाव आसता. ह्या सगळ्यांच्या माध्यमातल्यान आमकां पूर्वजांच्या जिणेशैलीची ओळख घडटा. तशेंच अभ्यासकांक आणि इतिहास संशोधकांकूय ह्या म्युझियमाचो व्हड उपेग जाता. अशा ह्या संग्रहालया विशीं अधिक जाणा जाण घेवया गोंय राज्य वस्तू संग्रहालयाचे निवृत्त संचालक श्री लक्ष्मणबाब पित्रे हांचे कडल्यान.
1: नमस्कार, हांव लक्ष्मण पित्रे, गोवा राज्य संग्रहालयाचो निवृत्त संचालक. आंतरराष्ट्रीय संग्रहालय दिसाच्या निमतान तुमकां शुभेच्छा दिता. एका वाक्यात सांगप जाल्यार संग्रहालय हो आमच्या संस्कृतीचो एक हारसोच आसता, पूण तो त्रिमिती म्हळ्यार थ्री डायमेन्शनल हारसो आसता. कित्याक तर संग्रहालय आमच्या फुडें प्रत्यक्ष वस्तू दवरता. संस्कृती म्हळ्यार आमच्या जिणेची रीत, तितून आमचो इतिहास, आमचो धर्म, तत्वगिन्यान, चालीरिती, शास्त्र, कला, साहित्य ह्या सगळ्या अंगाचो आस्पाव जाता. आणि संग्रहालय तुमकां ह्या अंगाचे एकठांय नाजाल्यार विंगड विंगड अशें दर्शन घडयता. म्युझियमांत ज्यो वस्तू आसतात त्यो तुमकां आपआपली काणी सांगतात. प्रदर्शन केलें म्हूण जालें ना, तर त्याचो स्टडी करचो पडटा, अभ्यास करचो पडटा. आणि तातूंतल्यान तुमच्या फुडें खंयचे दृश्य उबें जाता तें पळोवचें पडटा. इतिहासान नाजाल्यार एकूण संस्कृतीच्या प्रांगणांत ते खंय बसता हे तुमकां पळोवचें पडटा. तें कळप करपाचें म्हत्वाचें काम तुमी करचें पडटा. आणि हातूंतल्यान एक समाज शिक्षण आणि लोकशिक्षण जाता. तुमच्या संस्कृतीची बऱ्या भशेन लोकांक जाणविकाय जाता आणि मागीर आपल्या श्रेश्ठ संस्कृतीचो आमकां एक प्रकारचो साक्षात्कार घडटा. आणि हे करप हे म्युझियमाचें कार्य आसा अशें म्हाका दिसता. आमच्या गोव्यात राज्य संग्रहालय आसा आणीक राज्य सरकारा वांगडाच केंद्रीय सरकारचे एक आर्कियोलॉजिकल म्युझियम आसा व्हडलो गोव्यात. तशीच खाजगी म्युझियमांय दोन तीन गोव्यात आसा, ती तुमी सगळ्यांनी पळोवची आणि त्याचो आनंद घेवचो अशें ह्या निमतान तुका आम्ही आवाहन करता. धन्यवाद
0: पित्रे सर, तुम्ही म्युझियमा विषयी जी

0: ऐकुव्यानो, 21 मे 1991 हे दिसा तामिळनाडूतल्या श्री पेरुबंदरम हांगा भारताचे माजी पंतप्रधान राजीव गांधी हांची आत्मघातकी हल्ल्यात हत्या करपात आयली. त्या खातीर तांगेले उगडासाक आणि दहशतवादाविषयी भारतीयांमध्ये जागरूकता निर्माण करपाच्या उद्देशान हो दीस आम्ही राष्ट्रीय दहशतवाद विरोधी दीस म्हणून देशभर पाळटात. देशवासियांमधी शांतताय, सामाजिक सलोखो आणि मानवतावाद तिगून दौरपा खातीर ती जागृताय करप, तसे दहशतवादाच्या धोक्याची जाणविकाय तरणाट्या पिळगेक करून दिवप होच या दिसाचो हेतू जावन आसा. पूण हो दहशतवाद म्हळ्यार नेमको कितें हे जाणा जाण घेवपा खातीर आम्ही भेटले सेवादल साथी, समाजवादी वावुरपी आणि पर्यावरणा खातीर काम करपी रमेश बाब गावस हांकां. ताणी या विषयाचेर उलयतना म्हळे,
1: नमस्कार, माझे नाव रमेश गावस. अतिशय एका गंभीर विषयाचेर हांव उलयतलो, तो म्हणजे दहशतवाद. दहशतवादान भारताने बी धुमाकूळ घातला आणि बाकीच्या जगातल्या काही देशांनी बी धुमाकूळ घातला. आता दहशतवाद म्हटल्यानंतर आमच्या देशात दहशतवाद असा, दहशतवादाचे तीन प्रकार असा. देशांतर्गत एक दहशतवाद, दुसरो जो असा एक देश आणि दुसरो देश असे दुसऱ्या देशांसून येणारे अतिरेकी, आणि तिसरो देशांच्या मधलो दहशतवाद. पहिल्या दहशतवादाच्या इतर देशांच्या भितरच जे लोक असतात मेजॉरिटी मायनॉरिटी, तो खंयसून तरी अतिरेकी येतात आणि मागीर जसे पुलवामाचेर असा, काश्मीराक असा, तसे भारतीय लोकांचेर हल्लो करतात आणि त्यांना मारतात. आणि दहशतवाद म्हटल्यानंतर ती एक जी मानसिकता असा, ती मानसिकता विकृत अशी असा आणि ती विकृतींसूनच जन्मांक येतात. तिसऱ्या प्रकारचा दहशतवाद असा, तो व्हडले देश असतात त्या धाकट्या देशांतले जे कोण असतात प्रमुख राष्ट्रप्रमुख, त्यांना उखलून हाडप, आपल्या देशात तुरुंगात दौरप आणि मग त्याची संसाधनं जे असतात ते आपलीशी करप. दुसरे जे देश असतात त्यांच्या याच्यावर स्कुलांचे हल्ले करप, त्यांचे 150-200 सुमार भुरगी मारप, हॉस्पिटलचे हल्लो करप, वेगवेगळ्या ठिकाणांचेर असे हल्लो करप आणि त्या इतर हजारो लोकांचे शिरकाण करप, म्हणजे हे सगळे प्रकार दहशतवादाचे असतात. आणि या दहशतवादाच्यामुळे जातली परिस्थिती इतकी बिकट की आमचे जे एकूण सांस्कृतिक संचित असा जगातले आणि आमचे, आम्ही जे उत्थान करीत येल्या सांस्कृतिक, ते हळूहळू त्याचे पतन जातले. आणि हे पतन जाणारे सांस्कृतिक जे पतन जाणारे असा, त्याची भरपाई करणार, त्याला परत वैर करणार मनीस आज आमच्याकडे ना, शेवटचो असलो तो महात्मा गांधी. महात्मा गांधी सबंद जगा खातीर तो धडो दिल्लो. त्यामुळे आमकां सामंजस्यान, आमकां शांततेन, आमकां एकवटतेन आमकां रावचे पडटले, तरच दहशतवादाचो मुकाबलो आमी करूंक शकतात. पण जगात त्या दहशतवादाचो मुकाबलो करतो जाल्या गांधीजीच्या विचाराच्या वाणीचो पर्याय ना. धन्यवाद.
0: रमेश बाब, तुम्ही दहशतवादाविषयी आमकां विस्कटावून सांगले, त्या खातीर तुमकां मन काळजासावन देव बरें करूं.

बरे तर ऐकुम्यानो, आमच्या या कार्यावळीचा आयचो वेळ सोपत आयला, त्यांना आज हांगाच थारूया, मिळूया येता त्या शेनवारा ह्याच वेळार ह्याच कार्यावळीन. देव बरे करू.

सरभोवतण ही कार्यावळ तुम्ही ऐकली? तुमच्या सांगता कसा आमची शुभप्रभात ही कार्यावळ. मोगळा कपनो मुखावले गीत वरद तारी हांच्या आवाजातल्यान, रचना असा अंतरा भिडे हांची आणि संगीत पथकेला डॉक्टर साईश देशपांडे हांनी.

वरद तारी हांच्या आवाजांतल्यान हे गीत तुम्ही ऐकले. अंतरा भिडे हांची रचना आणि संगीतबद्ध केले डॉक्टर साईश देशपांडे हाणी. आणि या बरोबर शुभप्रभात ही कार्यावळ हांगा सोंपता.

मोगळ्या कप्यानो तुम्ही ऐकतात आकाशवाणी पणजी केंद्राचं महादय चॅनल 7:58 जाता. ऐकूया कोकणीतल्या मुखेल खबरो.

नमस्कार, हांव मनाली प्रभुगांवकर. ह्यो आसात कांय मुखेल खबरो. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आयज 19व्या रोजगार मेळांत व्हिडिओ कॉन्फरन्सिंगावरवीं वेगवेगळ्या सरकारी खात्यांनी आनी संघटनांनी नव्यान भरती जाल्ल्या तरणाट्यांक 51,000 परस चड नेमणूक पत्रां वाट्टले. काल मुंबईत राज्यपाल संजय मल्होत्रा हांच्या अध्यक्षतेखाला आरबीआयच्या केंद्रीय संचालक मंडळाचे 623वे बसकेत हाचे वेळार भारतीय रिझर्व्ह बँकेन 2025-26 वित्तीय वर्सा खातीर केंद्र सरकाराक विक्रमी 2.86 लाख कोटी रुपया हस्तांतरण करपाक मान्यताय दिल्या. आतंकवादाक आडावपाचे बहुपक्षीय यत्न घटमूट करचे आनी आंतरराष्ट्रीय आतंकवादाचेर आशिल्ली व्यापक कबलात बेगीन करची असो उलो प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आनी सायप्रसाचे राष्ट्रपती निकोस क्रिस्टोडोलीस हांणी मारला. सरकारी येवजण्यांचो फायदो वेळार नागरिकांमेरेन पावपाक जाय अशें केंद्रीय कृशी आनी शेतकार कल्याण मंत्री शिवराज सिंग चौहान हांणी सांगला. भारताच्या 2026 वर्साच्या ब्रिक्स अध्यक्षपदाखाला माहिती आनी संचारण तंत्रज्ञानात सहकार्याचेर ब्रिक्स कार्यपंगडाची दुसरी बसका दूरसंचार खात्यान घेतली आनी 5 जून म्हळ्यारूच पर्यावरण दिसा गोंय सरकार गोंयच्या राष्ट्रीय महामार्ग तशेंच राज्य महामार्गाच्या कुशीच्या वाठारात वेगवेगळ्या तरेची झाडां लावपाचो उपक्रम चालीक लायतलो. ह्यो आशिल्ल्यो कांय मुखेल खबरो.

आकाशवाणी विजयालक्ष्मी साळवी आपल्याला बातम्या देत आहे. ठळक बातम्या. पंतप्रधानांच्या हस्ते आज 51,000 तरुणांना नेमणूक पत्रांचं दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून वाटप. अमेरिकेचे परराष्ट्र सचिव मार्को रुबिओ यांचं 4 दिवसांच्या दौऱ्यावर कोलकाता इथं आगमन. देशात पेट्रोल आणि डिझेलचा पुरेसा साठा. नागरिकांनी अतिरिक्त खरेदी टाळावी. पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालयाचं आवाहन. नीट प्रश्नपत्रिका फुटी प्रकरणात सीबीआयकडून महाराष्ट्रातून आणखी एका महिलेला अटक. लातूरमध्ये 2 डॉक्टरांचीही चौकशी. आणि अमेरिकेच्या नागरिकत्वासाठीच्या ग्रीन कार्ड प्रक्रियेत मोठा बदल. आता सविस्तर बातम्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी आज सकाळी 19व्या रोजगार मेळ्यात देशभरातल्या 51,000 नव्यानं भरती झालेल्या तरुणांना नेमणूक पत्रांचं वितरण करणार आहेत. पंतप्रधान दूरदृश्य प्रणालीद्वारे या कार्यक्रमामध्ये सहभागी होणार आहेत. देशभरात 47 ठिकाणी आयोजित केल्या जाणाऱ्या 18 रोजगार मेळ्यांमध्ये आयोजित जवळपास 12 लाख नेमणूक पत्रांचं वितरण होणार आहे. राष्ट्रनिर्माणामध्ये योगदान देणाऱ्या तरुणांच्या सक्षमीकरणासाठी त्यांना अर्थपूर्ण संधी उपलब्ध करून देण्यात रोजगार मेळा महत्वाची भूमिका बजावत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि सायप्रसचे राष्ट्राध्यक्ष निरोस ख्रिस्तो डौलिसस यांनी दहशतवादाचा मुकाबला करण्यासाठी बहुपक्षीय प्रयत्नांना बळ देणं आणि संयुक्त राष्ट्रांच्या चौकटीत आंतरराष्ट्रीय दहशतवादावरील सर्वसमावेशक कराराला लवकरात लवकर अंतिम स्वरूप देऊन तो स्वीकारण्याचं आवाहन केलं आहे. भारत आणि सायप्रस यांच्या दरम्यान काल दिल्ली इथं झालेल्या बैठकीनंतर दोन्ही देशांनी संयुक्त निवेदन जारी केलं. यामध्ये संयुक्त राष्ट्र आणि युरोपियन महासंघानं घोषित केलेल्या आणि संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेच्या निर्बंध समितीच्या यादीत समाविष्ट असलेल्या सर्व दहशतवाद्यांविरुद्ध आणि दहशतवादी संघटनांविरुद्ध समन्वयानं कठोर कारवाई करण्याचं आवाहन केलं आहे. दहशतवादाशी निगडीत आर्थिक

व्यवहार हिंसक कारवाया यांचा सामना करण्यासाठी अधिक सहकार्याची गरज असल्याचं दोन्ही नेत्यांनी अधोरेखित केलं. अमेरिकेचे परराष्ट्र सचिव मार्को रुबिओ आज सकाळी भारताच्या 4 दिवसांच्या दौऱ्यावर कोलकाता इथं आले. ही त्यांची पहिलीच भारत भेट आहे. कोलकाता मुक्कामदरम्यान ते मदर तेरेसा यांच्या समाधीस्थळी भेट देण्याची आणि व्हिक्टोरिया मेमोरियलला भेट देण्याची अपेक्षा आहे. त्यानंतर रुबिओ यांचं दिल्लीत आगमन होणार असून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची ते भेट घेतील. परराष्ट्र व्यवहार मंत्री एस जयशंकर यांच्याशी उद्या ते चर्चा करतील. तसंच दिल्लीतल्या अमेरिकेच्या दूतावासाच्या स्वातंत्र्यदिन सोहळ्यालाही उपस्थित राहतील. मंगळवारी भारतानं आयोजित केलेल्या चार देशांच्या परराष्ट्र मंत्र्यांच्या बैठकीला उपस्थित राहण्यासाठी ते पुन्हा दिल्लीला पोहोचतील. परराष्ट्र मंत्रालयानं दिलेल्या माहितीनुसार कार्डच्या मुक्त आणि खुल्या हिंद प्रशांत क्षेत्राच्या संकल्प

माहितीनुसार कार्डच्या मुक्त आणि खुल्या हिंद प्रशांत क्षेत्राच्या संकल्पनेशी सुसंगत असलेल्या या बैठकीत सध्या सुरू असलेल्या उपक्रमांच्या प्रगतीचा आढावा घेतला जाणार आहे. भारताच्या ब्रिक्स अध्यक्षतेखाली दूरसंचार विभागानं माहिती आणि दळणवळण तंत्रज्ञान क्षेत्रातील सहकार्यासाठीच्या ब्रिक्स कार्यगटाची दुसरी बैठक आयोजित केली होती. दूरदृश्य प्रणालीद्वारे झालेल्या या बैठकीत डिजिटल तंत्रज्ञान, आगामी संपर्क जाळवण, नवोन्मेष, डिजिटल सार्वजनिक पायाभूत सुविधा आणि सर्वसमावेशक आणि शाश्वत विकासासाठी क्षमता बांधणी या क्षेत्रात सहकार्य अधिक दृढ करण्यासाठी ब्रिक्स राष्ट्रांची सामायिक वचनबद्धता दिसून आली. भारताच्या वेगानं वाढणाऱ्या अर्थव्यवस्थेतील गुंतवणुकीच्या संधींवर चर्चा करण्याच्या उद्देशानं केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल यांनी काल अमेरिकेच्या इन्व्हेस्टमेंट कंपनी इन्स्टिट्यूटचे आशियाचे व्यवस्थापकीय संचालक मॅथ्यू मोहलेन कॅम्प यांची नवी दिल्लीत भेट घेतली अशी माहिती गोयल यांनी समाज माध्यमांवरील संदेशात दिली आहे. देशात पेट्रोल आणि डिझेलचा पुरेसा साठा उपलब्ध असून टंचाई नसल्याचं पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालयानं स्पष्ट केलं आहे. देशभरात इंधन पुरवठा स्थिर असून नागरिकांनी घाबरून जाऊन खरेदी न करता गरजेनुसार इंधन खरेदी करावं असा सल्ला समाज माध्यमांवरील संदेशातून दिला आहे. काही किरकोळ विक्री केंद्रांवर येणारा ताण तेल विपणन कंपन्यांद्वारे देखरेख ठेवून समन्वित वितरणाद्वारे हाताळला जात असल्याचं मंत्रालयानं स्पष्ट केलं आहे. देशभरात आज पेट्रोल आणि डिझेलच्या दरात प्रतिलिटर 91 पैशांपर्यंत वाढ करण्यात आली आहे. 10 दिवसातली ही तिसरी दरवाढ आहे. हे राष्ट्रीय बातमीपत्र आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून देण्यात येत आहे. नीट प्रश्नपत्रिका फुटी प्रकरणात केंद्रीय अन्वेषण विभागानं म्हणजे सीबीआयनं महाराष्ट्रातील पुणे शहरातून आणखी एका महिलेला अटक केली आहे. मनीषा हवालदार असं या महिलेचं नाव असून राष्ट्रीय परीक्षा संस्था म्हणजे एनटीएनं तिला तज्ज्ञ म्हणून नियुक्त केलं होतं. या प्रकरणी देशभरातून 11 आरोपींना अटक झाली आहे. दरम्यान सीबीआयनं राज्यातील लातूर जिल्ह्यात डॉ मनोज देशमुख आणि बालरोगतज्ञ डॉ विनोद स्वामी या दोन डॉक्टरांचीही चौकशी केली आहे. या दोन्ही डॉक्टरांनी पीव्ही कुलकर्णी या आरोपीमार्फत आपल्या पाल्यांसाठी फुटलेला प्रश्नसंच विकत घेतल्याचा संशय सीबीआयनं व्यक्त केला आहे. तपासादरम्यान आणखी काही पालक, विद्यार्थी आणि मध्यस्थांची नावं समोर येण्याची शक्यता असल्याचं अधिकाऱ्यांनी सांगितलं. लातूरसह महाराष्ट्राच्या इतर भागातही सीबीआयचा तपास वेगानं सुरू आहे. लेबनानमधील संयुक्त राष्ट्रांच्या शांतता मोहिमेत कार्यरत असलेल्या भारतीय लष्कराच्या अधिकारी मेजर अभिलाषा बराक यांची प्रतिष्ठित 2025 संयुक्त राष्ट्रांच्या मिलिटरी जेंडर एडव्होकेट ऑफ द इयर पुरस्कारासाठी निवड झाली आहे. मेजर बराक सध्या लेबनानमधील संयुक्त राष्ट्रांच्या अंतरिम युनिफिल या दलात भारतीय बटालियनमध्ये महिला पथकाच्या कमांडर म्हणून कार्यरत आहेत. मेजर बराक हा सन्मान मिळवणाऱ्या तिसऱ्या भारतीय शांतता सैनिक ठरल्या आहेत. भारत तिबेट सीमा पोलीस दलांच्या महिला संघाच्या माउंट एव्हरेस्ट चढाईच्या पहिल्या यशस्वी मोहिमेसाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी महिला संघाचं अभिनंदन केलं आहे. समाज माध्यमांवरून लिहिलेल्या संदेशात शहा यांनी दुर्गम भूप्रदेशात आणि आव्हानात्मक हवामानात ही अभूतपूर्व कामगिरी साध्य करून या संघानं त्यांच्या दलाचं राष्ट्रप्रथम हे ब्रीद सार्थ ठरवल्याचं नमूद केलं आहे. अग्नि 1 या लघुपल्ल्याच्या बॅलिस्टिक क्षेपणास्त्राची चाचणी ओडिशाच्या चंदीपूर एकात्मिक चाचणी केंद्रातून काल यशस्वीरित्या पार पडली. संरक्षण मंत्रालयानं दिलेल्या माहितीनुसार या प्रक्षेपणामुळे सर्व कार्यात्मक आणि तांत्रिक मापदंड पडताळून पाहिले गेले आहेत. ही चाचणी स्ट्रॅटेजिक फोर्सेस कमांडच्या देखरेखीखाली पार पडली. अग्नि 1 हे भारताच्या सामरिक क्षेपणास्त्र कार्यक्रमाचा एक भाग म्हणून स्वदेशी बनावटीचं कमी पल्ल्याचं जमिनीवरून जमिनीवर मारा करणारं बॅलिस्टिक क्षेपणास्त्र आहे. अमेरिकेत ट्रम्प प्रशासनानं अमेरिकेच्या नागरिकत्वासाठीच्या ग्रीन कार्ड प्रक्रियेत मोठा बदल जाहीर केला आहे. अमेरिकेत कायमस्वरूपी वास्तव्यासाठी अर्ज करणाऱ्या परदेशी नागरिकांना आता अर्ज करण्यासाठी मायदेशी परत जावं लागणार आहे. युएस सिटीजनशिप अँड इमिग्रेशन सर्व्हिसेसच्या धोरणात्मक लेखी संदेशात नमूद केल्यानुसार केवळ अपवादात्मक परिस्थितीतच अमेरिकेतून ग्रीन कार्डला मंजुरी मिळू शकेल. त्यामुळे परदेशी नागरिकांना अमेरिकेच्या नागरिकत्वासाठी परदेशातून अथवा मायदेशातूनच दूतावासाची प्रक्रिया पूर्ण करावी लागणार आहे. या निर्णयाचा परिणाम सध्या अमेरिकेत तात्पुरत्या व्हिसावर कायदेशीर वास्तव्य करणाऱ्या लाखो नागरिकांवर होण्याची शक्यता आहे. अमेरिकेच्या फेडरल रिझर्व्ह बोर्ड ऑफ गव्हर्नर्सचे अध्यक्ष म्हणून केविन वॉश यांनी काल शपथ घेतली. जेरम पॉवेल यांच्या जागी वॉश यांची नेमणूक झाली आहे. पॉवेल यांच्याशी व्याजदर धोरणाबाबत निर्माण झालेल्या मतभेदानंतर आणि त्यानंतर सुरू असलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर ही नियुक्ती करण्यात आली आहे. अमेरिकेच्या नॅशनल इंटेलिजन्सच्या संचालिका तुलसी गबार्ड यांनी
आपल्या पदाचा

राजीनामा देत असल्याची घोषणा केली आहे. त्यांचे पती अब्राहम विल्यम्स यांना हाडाचा अत्यंत दुर्मिळ प्रकारच्या कर्करोगाचं निदान झाल्यानंतर त्या 30 जूनपासून कार्यमुक्त होतील अशी घोषणा त्यांनी केली. गेल्या 1.5 वर्षांपासून नॅशनल इंटेलिजन्स संचालकांच्या कार्यालयाचं नेतृत्व करण्याची संधी मिळाल्याबद्दल त्यांनी कृतज्ञता व्यक्त केली आहे. नॅशनल इंटेलिजन्सचे प्रिन्सिपल डेप्युटी डिरेक्टर एरन लुपस हे नॅशनल इंटेलिजन्सचे प्रभारी संचालक म्हणून कार्यभार सांभाळतील असं ट्रम्प यांनी आपल्या संदेशात म्हटलं आहे. अमेरिकेतील स्पेसएक्स या अंतराळ संस्थेनं आज सकाळी त्यांची सर्वात मोठ्या आणि शक्तिशाली स्टारशिप सुपर हेवी रॉकेट प्रणाली प्रक्षेपित केली. त्यामुळे चंद्र आणि मंगळ यांच्यावरील मोहिमांसाठी पुनर्वापर करण्यायोग्य अंतराळयान विकसित करण्याच्या प्रयत्नांमधला हा एक महत्वाचा टप्पा पार झाला आहे. भारतीय प्रतिभूती आणि विनिमय मंडळ म्हणजे सेबीनं दिशाभूल करणाऱ्या अनेक अनोंदणीकृत आर्थिक प्रभावक म्हणजेच इन्फ्लुएन्सर्स आणि संस्थांवर रोखे बाजारामध्ये काम करण्यास बंदी घातली आहे. समाज माध्यमांवरील विविध व्यासपीठांच्या माध्यमातून पंप अँड डंप रॅकेट चालवल्याचा आरोप या संस्था आणि प्रभावकांवर आहे. महाराष्ट्रात मुंबई ते मांडवा या जलमार्गावरील जलवाहतूक 26 मे पासून बंद होणार असल्याची माहिती मेरीटाईम बोर्डानं दिली आहे. मुंबईहून अलिबागला जाण्यासाठी सोयीची असलेली ही वाहतूक असून गेटवे ऑफ इंडियावरून लॉन्चेस रवाना होतात. राखी पौर्णिमेनंतर ही सेवा पूर्ववत सुरू होईल. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. पंतप्रधानांच्या हस्ते आज 51,000 तरुणांना नेमणूक पत्रांचं दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून वाटप. अमेरिकेचे परराष्ट्र सचिव मार्को रुबिओ यांचं 4 दिवसांच्या दौऱ्यावर कोलकाता इथं आगमन. देशात पेट्रोल आणि डिझेल पुरेसा साठा, नागरिकांनी अतिरिक्त खरेदी टाळावी, पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालयाचं आवाहन. नीट प्रश्नपत्रिका फुटी प्रकरणात सीबीआयकडून महाराष्ट्रातून आणखी एका महिलेला अटक. लातूरमध्ये 2 डॉक्टरांची चौकशी. आणि अमेरिकेच्या नागरिकत्वासाठीच्या ग्रीन कार्ड प्रक्रियेत मोठा बदल. याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.

नमस्कार, आकाशवाणी पणजी केंद्राच्या प्रादेशिक खबरां विभागावरवीं मनाली प्रभुगांवकर तुमकां ह्यो राष्ट्रीय खबरो दिता. मुखेल खबरो. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आयज 19व्या रोजगार मेळाव्यात 51,000 परस चड तरणाट्यांक नेमणूक पत्रां वितरीत करतले. भारतीय रिझर्व्ह बँकेन 2025-26 वित्तीय वर्सा खातीर विक्रमी 2.8 लाख कोटी रुपयांची रक्कम केंद्र सरकाराक हस्तांतरीत करपाक मान्यताय दिल्या. अमेरिकेचे विदेश मंत्री मार्को रुबियो आयज भारताच्या 4 दिसांच्या दौऱ्यार कोलकाता पावले. नवी दिल्लीत प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांचे कडेन संवाद साधतले. भारतीय हवामान खात्यान आयज उदेंत मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश आणि विदर्भात उष्णतेच्या ल्हाराचो अदमास उक्तायला आणि रेड अलर्ट जारी केला. आणि आयपीएल क्रिकेटात काल राती हैदराबादात सनरायझर्स हैदराबादान रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूक 55 धावड्यांनी हारयलो. आता पुराय खबरो. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आयज 19व्या रोजगार मेळाव्यात व्हिडिओ कॉन्फरन्सिंगावरवीं वेगवेगळ्या सरकारी खात्यांनी आणि संघटनांनी नव्यान भरती जाल्ल्या तरणाट्यांक 51,000 परस चड नेमणूक पत्रां वाटतले. तशेंच ते ह्या संदर्भात सभाघरात उलोवप करतले. रोजगार निर्मितीक पहिले प्राधान्य दिवपाची आणि वास्तवात रुपांतरीत करपाची प्रधानमंत्र्यांची वचनबद्धताय दाखोवपी रोजगार मेळावो हो एक महत्वाचो उपक्रम असा. देशभरातल्यान वेचून काढिल्ले हे नव्यान भरती केल्ले उमेदवार रेल्वे, गृहवेव्हार, भलायकी आणि कुटुंब कल्याण मंत्रालयासयत हेर वेगवेगळ्या मंत्रालयांनी आणि खात्यांनी आस्पावीत जातले. भारतीय रिझर्व्ह बँकेन 2025-26 वित्तीय वर्सा खातीर विक्रमी 2.8 लाख कोटी रुपयांची रक्कम केंद्र सरकाराक हस्तांतरीत करपाक मान्यताय दिल्या. काल मुंबईत राज्यपाल संजय मल्होत्रा हांच्या अध्यक्षतेखाला आरबीआयच्या केंद्रीय संचालक मंडळाचे 623 बसकेत हो निर्णय झाला. फाटल्या वर्षाच्या तुळेत 2025-26 वित्तीय वर्सा 26.42% वाढ झाल्या असे आरबीआयन सांगला. अमेरिकेचे विदेश सचिव मार्को रुबियो आयज भारताच्या 4 दिसांच्या दौऱ्यार कोलकाता पावले. ही त्यांची पहिली भारत भेट असतली. कोलकातात रुबियो मदर टेरेझाक मानवंदना दितले. तशेच ते व्हिक्टोरिया स्मारकाक लेगीत भेट दिवपाची शक्यताय असा. उपरांत अमेरिकेचे मंत्री नवी दिल्लीत पावतले आणि प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांचे कडेन संवाद साधतले. फाल्यां रुबियो राष्ट्रीय राजधानीत

0: विदेश वेव्हार मंत्री डॉ एस जयशंकर हांचे कडेन उलोवणी करतले तशेंच अमेरिका दुतावासाच्या स्वातंत्र्य दिसाच्या सुवाळ्यात ते हाजीर रावतले. सोमारा रुबियो हे आग्रा आनी जयपूराक भेट दिल्या उपरांत मंगळारा भारतान आयोजित केल्ल्या क्वॉड विदेश वेव्हार मंत्र्यांचे बसकेक हाजीर रावपा खातीर नवी दिल्लीत वतले. भारत आनी सायप्रस हांचे मदीं वेगवेगळ्या मळार जायत्या कबलातींचे नवी दिल्लीत दिवप घेवप जाले तातूंत आतंकवादाचो विरोध नवनिर्माण आनी तंत्रज्ञान उच्च शिक्षण आनी संशोधन तशेंच सांस्कृतीक सहकार्याचेर एकवटीत कार्यपंगळ स्थापन करप हाचो आसपाव जाता. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी सायप्रसचे राष्ट्रपती निकोस क्रिस्टो डॉलिडीस हांचे कडेन विंगड विंगड वांगडारांनी द्विपक्षीय सहकार्य घटमूट करपाविशी चर्चा केली तशेंच बहुपक्षीय मंचाचेर सहकार्यासयत प्रादेशीक आनी संवसारीक म्हत्वाच्या प्रश्नांचेर विचार उक्तायले. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी आपल्या संयुक्त निवेदनात भारत आनी सायप्रस हांचे मदले इश्टागत फकत घटमूट न्हय तर फुडाराकय उरतली अशें सांगला. फाटल्या दशकात सायप्रसा वांगडा भारतात गुंतवणूक सुमार दुपेटीन वाडल्या अशें तांणी सांगले. भारत युरोपीय संघ मुक्त व्यापार कबलातीक लागून दोनूय देशांमदलो विश्वास वाडला अशें प्रधानमंत्र्यांनी म्हळें.
1: स्ट्रेटेजिक पार्टनरशीप दोनो देशो के फायनान्शियल और सर्विसेज हब को जोडकर कॉमर्स के लिए कॅपिटल अनलॉक करेगी और भारत के तेजी से बढ़ते शिपिंग और मैरिटाइम क्षेत्रों में नया निवेश लेकर आएगी. हम साइप्रस के साथ मिलकर गिफ्ट सिटी को एक ग्लोबल फाइनेंशियल और सर्विसेज हब बनाने के विजन को गति देंगे.
0: सरकारी येवजण्यांचो फायदो वेळार नागरिकांमेरेन पावपाक जाय अशें केंद्रीय कृशी आनी शेतकार कल्याण मंत्री शिवराज सिंग चौहान हांणी सांगला. काल नवी दिल्लीत शेतकी आनी ग्रामीण उदरगत मंत्रालयातल्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडेन जाल्ल्या उंचेल्या पावड्यावेल्या नियाळ बसकेत ते उलयताले. शेती ग्रामीण उदरगत आनी भूंय संसाधन सयत सगळ्या संबंधित खात्यांक आनी संस्थांक तक्रार निवारण वेवस्था घटमूट करपाक सांगला तशेंच ती चड प्रभावी जापसालदार आनी प्रतिसाद दिवपी करपाक निर्देश दिल्यात अशें मंत्री चौहान हांणी सांगला. ह्यो खबरो तुमी आकाशवाणी पणजी केंद्राच्या प्रादेशीक खबरां विभागावरवी आयकतात.
2: तुमच्या भोवतणच्या आणि संसारातल्या ताज्या घडणुकांच्या माहिती खातीर आकाशवाणी पणजेच्या म्हादई चॅनलाक मुजरत ट्यून करात. ऐकात सकाळी 7:25 आणि सांजवेळा 7:20 कोकणी प्रादेशिक बुलेटिन, तसेच सकाळी 8:40 आणि सांजवेळा 6:30 कोकणी राष्ट्रीय बुलेटिन. एक्सचेर आमका फॉलो करात आकाशवाणी न्यूज पणजीचेर.
0: आता मुखावेल्यो खबरो. बायला आनी भुरगी उदरगत मंत्रालयान भारताच्या ब्रिक्स अध्यक्षतेखाला ब्रिक्स बायला कार्यपंगडाची दुसरी बसका घेतली. बायला आनी भुरगी उदरगत मंत्रालयाचे सचिव अनिल मलिक हांणी काल आभासी पद्दतीन बसकेचे अध्यक्षपद सांबाळे. सहभागी ब्रिक्स वांगडी देशांनी बहुपक्षीय सहकार्य घटमूट करप आनी मुखेल प्राधान्य क्षेत्रांचेर एकमत मुखार व्हरपाविशी विचार मांडले. तातूंत बायलांचो डिजिटल आनी अर्थिक समावेश आनी उद्देजकते खातीर क्षमता निर्माण करपाची चौकट आसपावीत आसा. भारतात पेट्रोल आनी डिझलाची फावो ती उपलब्धताय आसा आनी देशभरातली पुरवण स्थिर आसा अशें पेट्रोलियम आनी सैमीक वायू मंत्रालयान सांगला. सोशल मिडियाचेर केल्ल्या पोस्टात मंत्रालयान नागरिकांक भियोन खरेदी करप टाळचे आनी फकत प्रत्यक्ष गरजेप्रमाण इंधन खरेदी करचे असो सल्लो दिला. थोड्या किरकोळ विक्री केंद्रांचेर खंयचोय तात्पुरतो दबाव पडल्यार तेल विपणन कंपनी पुरवण निरीक्षण आनी वितरणातल्यान उपाय काडटात अशें म्हळा. जबाबदार वापर आनी भौशीक सहकार्याक लागून चालू आशिल्ल्या मागणीच्या काळात सगळ्यां खातीर इंधनाची उपलब्धताय सुनिश्चित करपाक मजत जातली अशें मंत्रालयान मुखार सांगले. आतंकवाद आडावपाचे बहुपक्षीय यत्न घटमूट करून आंतरराष्ट्रीय आतंकवादाचेर आशिल्ली व्यापक कबलात संयुक्त राष्ट्रांच्या चौकटीतल्यान बेगीन चालीक लावची असो उलो प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आनी सायप्रसाचे राष्ट्रपती निकोस क्रिस्टो डॉलिडीस हांणी मारला. काल नवी दिल्लीत दोनूय फुडाऱ्यांमदीं उलोवणी जाले उपरांत जारी केल्ल्या संयुक्त निवेदनात दोनूय वटांनी संयुक्त राष्ट्र आनी युरोपीय संघटनेन नियुक्त केल्ल्या सगळ्या आतंकवादी आनी आतंकवादी संघटनांआड घटमूट आनी समन्वयात्मक कारवाय करपाचो उलो मारला. पुराय शिमो आनीक अभेद्य करपा खातीर सरकार स्मार्ट बॉर्डर प्रकल्प सुरू करतले अशें केंद्रीय

0: घरमंत्री अमित शहा हांणी सांगला. काल नवी दिल्लीत बीएसएफच्या एका सुवाळ्यात ते उलयताले. ह्या प्रकल्पात ड्रोन, रडार, कॅमेरे आणि हेर तंत्रीक साधना आसतली. फुडल्या एका वर्सा भितर स्मार्ट बॉर्डर संकल्पनेखाला शिमेचेर सुरक्षा दळाच्या सुरक्षा व्यवस्थेत सगळ्या प्रकारच्या तंत्रज्ञानाचे एकीकरण करून अभेद्य अशी शिमेची सुरक्षा चौकटी तयार करपाचे दिकेन काम फुडे वता, अशे मंत्री शहा हांणी मुखार सांगले.
1: अंदर ही स्मार्ट बॉर्डर कंसेप्ट के साथ सीमा सुरक्षा बल की सुरक्षा में सभी प्रकार की तकनीक को लैस कर एक अभेद बॉर्डर की हम सुरक्षा की ग्रिड बनाने का काम आगे बढ़ रहा है और बहुत कम समय में गृह मंत्रालय ड्रोन, रडार, आधुनिक कैमेराज और बाकी सारी तकनीक के साथ एक स्मार्ट बॉर्डर के प्रोजेक्ट को लेकर देश के सामने आएगा.
0: आयपीएल क्रिकेटात काल राती हैदराबादात सनरायझर्स हैदराबादान रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूक 55 धावड्यांनी हरयलो. मजगती आयज लखनौ सुपर जायंट्स आणि पंजाब किंग्स पंगडामदी सांजे 7:30 वरांचेर लखनौत खेळ जातलो. भारतीय हवामान खात्यान आयज उदेन मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश आणि विदर्भात उष्णतायेच्या ल्हाराचो अदमास उक्तायला आणि रेड अलर्ट जारी केला. तशेच फुडल्या 5 दिसात दिल्ली, पंजाब, हरियाणा, चंडीगढ, राजस्थान, बिहार, छत्तीसगड, झारखंड आणि ओडिशात लेगीत उष्णतायेच्या ल्हाराचो अदमास उक्तावन ऑरेंज अलर्ट जारी केला. फाल्यां मेरेन अरुणाचल प्रदेश, आसाम, मेघालय आणि सिक्कीमात उटंगराचो पावस पडटलो असो अदमास उक्तायला. ही असा एक कळवणी आकाशवाणी पणजी कॅज्युअल असायनीज न्यूज रिडर कम ट्रान्सलेटर ह्या वर्गवारीत तात्पुरत्या कराराचेर पात्र उमेदवारांकडल्यान अर्ज मागयता. उमेदवार पदवीधर पिराय 21 ते 50 वर्सा, कोकणी भाषेचे बरे गिन्यान, इंग्लीश कोकणी आणि कोकणी इंग्लीश अणकार करपाचे कसब तशेच प्रसारणाखातीर योग्य आवाज असप गरजेचे असा. आपलो अर्ज हेड ऑफ आरएनयू आकाशवाणी आल्तिनो पणजी हांगा सादर करचो. अर्ज करपाक निमणी तारीख 1 जून अशी असा. आता खबरो सोपोवच्या आदी परतून एक फावट आयच्यो मुखेल खबरो. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आयज 19व्या रोजगार मेळात 51,000 परस चड तरणाट्यांक नेमणूक पत्रां वितरीत करतले. भारतीय रिझर्व्ह बँकेन 2025-26 वित्तीय वर्सा खातीर विक्रमी 2.86 लाख कोटी रुपयांची रक्कम केंद्र सरकाराक हस्तांतरीत करपाक मान्यताय दिल्या. अमेरिकेचे विदेश मंत्री मार्को रुबिओ आयज भारताच्या 4 दिसांच्या दौऱ्यार कोलकाता पावले. नवी दिल्लीत प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांचे कडेन संवाद साधतले. भारतीय हवामान खात्यान आयज उदेंत मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश आणि विदर्भात उष्णतायेच्या ल्हाराचो अदमास उक्तायला आणि रेड अलर्ट जारी केला. आणि आयपीएल क्रिकेटात काल राती हैदराबादात सनरायझर्स हैदराबादान रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूक 55 धावड्यांनी हरयलो. इतल्यान ह्यो राष्ट्रीय खबरो सोपल्यो. आकाशवाणी पणजी केंद्राच्या प्रादेशिक खबरां विभागाचे मुखावेले राष्ट्रीय खबरापत्र तुमकां आयकुपाक मेळटले आयज सांजे 6:30 जावन 30 मिनटांचेर. नमस्कार.

सिंगीज किंग ह्या फिल्मातले हे गीत आशिल्ले राहत फतेह अली खान आणि श्रेया घोषाल हांच्या आवाजातल्यान आणि संगीतबद्ध केल्ले प्रीतम हाणी. मग आयकभ्यानो तुमच्या सांगत्या कसा चित्रसंगीत ही कार्यावळ आणि कार्यावळीन आता घेऊया एक लहानसा ब्रेक.

नमस्कार, हांव मनाली प्रभू गांवकर. ह्यो आसात कांय मुखेल खबरो. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आयज 19व्या रोजगार मेळाव्यात 51,000 परस चड तरणाट्यांक नेमणूक पत्रां वितरीत करतले. भारतीय रिझर्व्ह बँकेन 2025-26 वित्तीय वर्सा खातीर विक्रमी 2.8 लाख कोटी रुपयांची रक्कम केंद्र सरकाराक हस्तांतरीत करपाक मान्यताय दिल्या. अमेरिकेचे विदेश मंत्री मार्को रुबियो आयज भारताच्या 4 दिसांच्या दौऱ्यार कोलकाता पावले. नवी दिल्लीत प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांचे कडेन संवाद साधतले. आतंकवाद आडावपाचे बहुपक्षीय यत्न घटमूट करून आंतरराष्ट्रीय आतंकवादाचेर आशिल्ली व्यापक कबलात संयुक्त राष्ट्राच्या चौकटीतल्यान बेगोबेग चालीक लावची असो उलो प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि सायप्रसचे राष्ट्रपती निकोस क्रिस्तोदेलिस्ती हांणी मारला. बायला आणि भुरगी उदरगत मंत्रालयान भारताच्या ब्रिक्स अध्यक्षतेखाला ब्रिक्स बायला कार्यपंगडाची दुसरी बसका घेतली. बायला आणि भुरगी उदरगत मंत्रालयाचे सचिव अनिल मलिक हांणी काल आभासी पद्धतीन बसकेचे अध्यक्षपद सांभाळे. सरकारी येवजण्यांचो फायदो वेळार नागरिकांक मेरेन पावपाक जाय अशें केंद्रीय कृषी आणि शेतकार कल्याण मंत्री शिवराज सिंग चौहान हांणी सांगला. भारतात पेट्रोल आणि डिझेलचो फावो ती उपलब्धताय असा आणि देशभरातली पुरवण स्थिर असा असे पेट्रोलियम आणि सैमिक वायू मंत्रालयान सांगला. अमेरिकेची राष्ट्रीय गुप्तचर संचालक तुलसी गॅबर्ड हांणी ह्या पदावयल्यान राजीनामो दिल्याची घोषणा केल्या. 5 जून म्हळ्यारूच पर्यावरण दिसा गोय सरकार गोयच्या राष्ट्रीय महामार्ग तशेंच राज्य महामार्गाच्या कुशीकच्या वाठारात वेगवेगळ्या तरेची झाडां रोवपाचो उपक्रम चालीक लायतले. भारतीय हवामान खात्यान आयज उदेंत मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश आणि विदर्भात उष्णतायेच्या ल्हाराचो अदमास उक्तायला आणि रेड अलर्ट जारी केला. आणि आयपीएल क्रिकेटात काल राती हैदराबादात सनरायझर्स हैदराबादान रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूक 55 धावड्यांनी हारयलो. ह्यो आशिल्ल्यो कांय मुखेल खबरो.

चित्रसंगीत ही कार्यावळ तुम्ही ऐकताले मोगळ ऐकपॅनो आणि कार्यावळ मुखार भरताना ऐकूया कुणाल गुंजाबाला हांच्या आवाजातल्यान हे मोगळ अशे गीत चित्रसंगीत ह्या कार्यावळीन.

कुणाल गुंजावाला हांच्या आवाजातल्यान तुम्ही हे गीत ऐकले. चित्रसंगीत ह्या कार्यावळीन मोगळेकपणो मुखावेले गीत तुमच्या खातीर दबंग ह्या फिल्मातले

दबंग टू ह्या फिल्मातले हे गीत राहत फतेह अली खान आणि श्रेया घोषाल यांच्या आवाजात साजिद वाजिद ह्यांनी संगीतबद्ध केला आणि चित्रसंगीत ही कार्यावळ तुमच्या खातीर.

केदारनाथ ह्या फिल्मातले हे गीत आशिले अरिजित सिंग आणि निखिता गांधी यांच्या आवाजातल्यान. चित्रसंगीत ही कार्यावळ तुम्ही ऐकतात आणि कार्यावळीन मुखावले गीत सिलसिले ह्या फिल्मातले जगजीत सिंग यांच्या आवाजातल्यान तुमच्या खातीर.

9:30 होत आहेत आणि वेळ होते मराठी संगीताच्या कार्यक्रमाची. सर्वप्रथम ऐकूया आशा भोसले यांचा आवाज या प्रस्तुत गीतासाठी.

श्रोते हो, ही होती श्रेष्ठ कवी लेखक बाभ बोरकर यांची रचना आशा भोसले यांच्या आवाजात मराठी संगीताच्या या कार्यक्रमात पुढे जाताना आता ऐकूया पद्मजा फेनाणी जोगलेकर यांच्या आवाजात इंदिरा संत यांची रचना या गीतासाठी.

पद्मजा फेनानी जोगळेकर यांच्या आवाजात तुम्ही हे गीत ऐकलत. इंदिरा संत यांची रचना. मराठी संगीताच्या या कार्यक्रमात पुढचं गीत मला वेट लागले. पुढचं गीत मला वेट लागले प्रेमाचे. गुरु ठाकूर यांची रचना. स्वप्नील बांदोडकर आणि केतकी माटेगावकर यांचा आवाज. तुमच्यासाठी टाइमपास या चित्रपटातून.

हे होतं टाइमपास या चित्रपटातील गीत स्वप्नील बांदोडकर आणि केतकी माटेगावकर यांच्या आवाजात. मराठी संगीताच्या कार्यक्रमात पुढे जाताना आता ऐकूया हृदयनाथ मंगेशकर यांच्या आवाजात हे लोकप्रिय असं प्रेमळ गीत.

मंगेश पाडगावकर यांची ही रचना होती. श्रीनिवास खळे यांनी संगीतबद्ध केलेलं हे गीत आणि पंडित हृदयनाथ मंगेशकर यांचा आवाज या गीतासाठी तुम्ही

कलवर कुसुमाग्रज यांची ही रचना डॉक्टर सलील कुलकर्णी यांच्या आवाजात तुम्ही ऐकलीत आणि मराठी संगीताचा हा कार्यक्रम इथेच समाप्त होतोय.

हौसलो फ्लिंट आवाज हजो आवाज या कतरा खातीर आणि या कतरा बरोबर ही कतरांची कार्यावळ हंगात सोपता. मग एकपेनो 10:30 जातात आणि वेळ जाता हिंदुस्थानी शास्त्रीय संगीताच्या कार्यावळीचो. कार्यावळी नायज ऐकात पंडित हरिप्रसाद चौरासिया हांचे बासुरीवादन राग देसी तोडी आणि त्या उपरांत रचना सुप्रभात.

तुम्ही ऐकले पंडित हरिप्रसाद चौरसिया ह्यांच्या बासरीवादनात राग देसी तोडी. त्या उपरांत देसी तोडी ह्या रागा उपरांत आता ऐकूया रचना सुप्रभात.

नित्तेच तुमी पंडित हरिप्रसाद चौरासीय बासुरी हांचे बासुरी वादन आयकले आणि ह्या बरोबर हिंदुस्थानी शास्त्रीय संगीताची कार्यावळीतल्या सोपता

233 अंश एक मीटर म्हणल्यार 1287 किलोहर्जांचे आकाशवाणीच्या पणजी केंद्रावेल्यान हो आसा महादेव चॅनल. आता बरोबर 11 वरांचेर दिल्ली केंद्रावेल्यान हिंदीतल्यान खोबरो आमी सक्षेपीत करतले.

विदुषी गिरिजा देवी यांचे गायन ठुमरी निकतेच तुम्ही ऐकले. आणि आता ऐकूया विदुषी शोभा गुरटू यांचे गायन ठुमरी मिश्र खामाज.

विदुषी शोभा गुट्टू यांचे गायन ठुमरी मिश्र खमाज निकतेच तुम्ही ऐकले, आणि याबरोबर स्वर संगम ही कार्यावळीतल्या सोपली.

2331 म्हणल्यार 1287 किलोहर्टझांचेर आकाशवाणीच्या पणजी केंद्रावेल्यान हो आसा महादेव चॅनल. आता बरोबर 1 वराचेर दिल्ली केंद्रावेल्यान हिंदीतल्यान खोबरो आमी संक्षेपीत करतले.

हिमा सरदेसाय आणि काढले गीत तुम्ही नित्यांच ऐकलंय. आणि आता ऐकूया गीत मूग, गायतात फेल्सी.

0: नमस्कार, मी शैलेश मोहिते राष्ट्रीय बातम्या देत आहे. ठळक बातम्या. भारताच्या विकासाच्या प्रवासात सहभागी व्हायला जग उत्सुक असल्याचं प्रधानमंत्र्यांचं रोजगार मेळ्यात प्रतिपादन. देशातल्या 47 शहरांमध्ये 51 अधिक नवनियुक्त युवा अधिकारी कर्मचाऱ्यांना केलं नियुक्तीपत्राचं वितरण. पेट्रोल आणि डिझेलच्या दरात पुन्हा वाढ. पेट्रोल 87 पैशांनी तर डिझेल 91 पैशांनी महाग. देशात पेट्रोल आणि डिझेलचा तुटवडा नसल्याची इंडियन ऑइलची हमी. आणि अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री मार्को रुबिओ यांचं 4 दिवसांच्या भारत दौऱ्यासाठी आगमन. आणि त्या बातम्या विस्तृतपणे. भारताच्या विकासाच्या प्रवासात सहभागी व्हायला जग उत्सुक आहे असं मत प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केलं आहे. ते आज 19व्या रोजगार मेळ्याला दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून संबोधित करताना बोलत होते. मोदी पुढे म्हणाले की देशातील तरुणांना संधी, रोजगार आणि जागतिक ओळख उपलब्ध करून देण्याच्या उद्देशानं देश जगातील विविध देशांसोबत भागीदारी करत आहे. प्रधानमंत्र्यांनी नमूद केलं की भारत जगाचा एक विश्वासार्ह पुरवठा साखळी भागीदार बनत आहे.
1: दुनिया भारत के युवाओं और भारत की टेक्नोलॉजिकल प्रोग्रेस को लेकर बहुत उत्साहित है. आज दुनिया भारत की विकास यात्रा का हिस्सा बनना चाहती है. भारत भी दुनिया के अलग अलग देशों के साथ पार्टनरशिप कर रहा है. इसका उद्देश्य यही है कि भारत के युवाओं को अवसर मिले, रोजगार मिले, उनका सामर्थ्य खिल उठे. साथ साथ मैं चाहता हूं मेरे देश के नौजवानों को ग्लोबल एक्सपोजर भी मिले.
0: सार्वजनिक क्षेत्रातल्या इंधन तेल कंपन्यांनी आज पेट्रोल आणि डिझेलच्या दरात पुन्हा एकदा वाढ केली. त्यामुळे पेट्रोल प्रतिदर 87 पैशांनी तर डिझेल प्रतिदर 91 पैशांनी महागला आहे. त्यामुळे मुंबईत पेट्रोलचा दर 108.49 रुपये प्रतिलिटर तर डिझेलचा दर 95.02 रुपये प्रतिलिटर झाला आहे. कोलकात्यामध्ये पेट्रोलचा दर 110.64 रुपये प्रतिलिटर आणि डिझेलचा दर 97.02 रुपये प्रतिलिटर झाला आहे. आज चेन्नईत पेट्रोलचे दर 105.31 रुपये तर डिझेलचा दर 96.98 रुपये प्रतिलिटर झाला आहे. याच महिन्याच्या 15 तारखेला तेल कंपन्यांनी दरवाढ केली होती. गेल्या 9 दिवसातली ही तिसरी दरवाढ आहे. दिल्लीमध्ये सीएनजीच्या दरातही 1 रुपयांची वाढ झाली आहे. पश्चिम आशियात भूराजकीय संघर्ष सुरू झाल्यानंतर इंधन तेल पुरवठ्यात अडचणी निर्माण होऊन जागतिक स्तरावर इंधनाचे दर कडाडले आहेत. देशात पेट्रोल आणि डिझेलचा तुटवडा नसल्याची हमी इंडियन ऑइल या कंपनीनं ग्राहकांना तसंच सर्वसामान्य नागरिकांना दिली आहे. काही ठराविक विक्री केंद्रांवर सध्या उद्भवलेली परिस्थिती ही केवळ स्थानिक पातळीवर असून तात्पुरत्या स्वरूपाची असल्याचं इंडियन ऑइलनं जारी केलेल्या पत्रकात म्हटलं आहे. स्थानिक पातळीवर मागणी आणि पुरवठ्यात असंतुलन निर्माण झाल्यानं तसंच विक्री पद्धतीमुळे ही परिस्थिती निर्माण झाल्याचं कंपनीचं म्हणणं आहे. या महिन्याच्या 1 ते 22 तारखेपर्यंत या इंधनाच्या विक्रीत गेल्या वर्षीच्या तुलनेत लक्षणीय वाढ झाल्याचं कंपनीचं म्हणणं आहे. पेट्रोल विक्रीत 14% तर डिझेल विक्रीत 18% वाढ झाल्याचं या निवेदनात म्हटलं आहे. शेतकऱ्यांना आवश्यक तितका डिझेलचा सुरळीत पुरवठा व्हावा यासाठी जिल्हाधिकारी आणि विभागीय आयुक्तांना निर्देश दिले असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज सांगितलं. ते एका संरक्षण आणि हवाई संकुलाच्या उद्घाटनासाठी शिर्डी इथं आले असताना माध्यमांशी बोलत होते. ग्रामीण भागात इंधन सहज उपलब्ध होत नसल्यानं या सूचना केल्याचं ते म्हणाले. काही ठिकाणी इंधन विक्रीत अचानक 20 ते 30% वाढ झाल्याकडेही फडणवीस यांनी लक्ष वेधलं आणि शेतकऱ्यांच्या नावानं इंधनाचा काळाबाजार करणाऱ्यांना इशारा दिला. आखादी युद्धाच्या पार्श्वभूमीवर नागरिक इंधन साठा करू लागल्याने राज्यात पेट्रोल आणि डिझेलच्या विक्रीत मेच्या 15 वट्यापर्यंत 20% वाढ झाली आहे. दरम्यान मुख्यमंत्र्यांनी शिर्डीपर्यंत वंदे भारत ट्रेननं प्रवास केला. पेट्रोलियम पदार्थांच्या दरवाढीवरून काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी केंद्र सरकारवर टीका केली आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमती कमी असूनही सरकार पेट्रोल, डिझेल, सीएनजी आणि एलपीजीची दरवाढ करून जनतेवर वाढीव बोजा लादत असल्याचं ते म्हणाले. समाज माध्यमांवरील पोस्टद्वारे त्यांनी ही टीका केली.

मित्रांनो, आता बरोबर 1:30 मराठीतल्यान खबरो आम्ही दिल्ली केंद्रावेल्यान संक्षेपित करतले.

आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री मार्को रुबिओ यांचं आज सकाळी भारताच्या 4 दिवसीय दौऱ्यासाठी कोलकाता इथं आगमन झालं. ही त्यांची पहिलीच भारत भेट असून व्यापार, संरक्षण, ऊर्जा सुरक्षा, तंत्रज्ञान आणि इंडो पॅसिफिक धोरण क्षेत्रात सहकार्य विस्तारण्याच्या दृष्टीनं त्यांची भेट महत्वपूर्ण ठरणार आहे. रुबिओ आज प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांची भेट घेणार असून उद्या परराष्ट्र व्यवहार मंत्री एस जयशंकर यांच्याशीही चर्चा करणार असल्याची माहिती अमेरिकेचे भारतातले राजदूत सर्जिओ गोर यांनी दिली. त्यानंतर मंगळवारी ते भारतानं आयोजित केलेल्या क्वाड परराष्ट्र मंत्र्यांच्या बैठकीला हजर राहणार आहेत. अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्र्यांव्यतिरिक्त ऑस्ट्रेलियाचे परराष्ट्र मंत्री पेनी वॉंग आणि जपानचे परराष्ट्र मंत्री तोशिमित्सू मोटेगी क्वाड बैठकीत सहभागी होणार आहेत. डेमोक्रेटिक रिपब्लिक ऑफ कॉंगो इबोला विषाणू

0: उच्च पातळीवर गेला आहे तर जागतिक स्तरावर अद्याप कमी प्रमाणात असल्याचं जागतिक आरोग्य संघटनेचे महासंचालक टेड्रस अधनॉन घेब्रेसस यांनी म्हटलं आहे. या आजाराची आतापर्यंत 82 जणांना लागण झाली असून 7 रुग्णांचा मृत्यू झाल्याची खात्रीशीर माहिती असली तरी या रोगाचा प्रसार वेगानं होत असून सुमारे 750 जणांना याची लागण झाली असून 177 जणांचा मृत्यू ओढवल्याचा संशय असल्याचं त्यांनी सांगितलं. दरम्यान ऑक्सफर्ड विद्यापीठातले शास्त्रज्ञ या आजारावरची लस विकसित करत असून येत्या 2 ते 3 महिन्यात ही लस वैद्यकीय चाचण्यांसाठी उपलब्ध होईल. नीट 2026 पेपर फुटी प्रकरणात सीबीआयने पुण्यातून आणखी एका शिक्षिकेला अटक केली आहे. मनीषा संजय हवालदार असं अटक करण्यात आलेल्या शिक्षिकेचं नाव असून त्या भौतिकशास्त्र विषयाच्या प्रश्नपत्रिकेशी संबंधित असल्याचं तपासात समोर आलं आहे. मुंबईच्या आंतरराष्ट्रीय विमानतळावर महसूल गुप्तचर संचालनालयानं केलेल्या कारवाईत सुमारे 2.25 किलो कोकेनचा साठा जप्त केला आहे. त्याची आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतील किंमत अंदाजे 11.25 कोटी रुपये आहे. आधीच अबाबाहून आलेल्या 2 प्रवाशांवर गेल्या मंगळवारी तर 2 प्रवाशांवर काल केलेल्या कारवाईत हा साठा मिळाला. यापैकी दोघांनी कोकेनच्या कॅप्सूल गिळून पोटात लपवल्या होत्या. त्यांना रुग्णालयात भरती करण्यात आलं आहे. तसंच 4 प्रवाशांना अटक केली असल्याचं संचालनालयानं सांगितलं. सेनादलांमध्ये लिंग समभावाला प्रोत्साहन देण्यासाठी संयुक्त राष्ट्रांतर्फे घेण्यात येणाऱ्या समानता पुरस्कार यंदा भारतीय सैन्य दलातील अधिकारी मेजर अभिलाषा बराक यांना जाहीर झाला आहे. हा पुरस्कार मिळवणाऱ्या त्या 3 भारतीय लष्करी अधिकारी आहेत. भारतीय शांती सेनेत कार्यरत मेजर अभिलाषा बराक सध्या संयुक्त राष्ट्र सैन्य दलाकडून लेबनॉन इथं तैनात आहेत. जिनिव्हा खुल्या टेनिस स्पर्धेच्या पुरुष दुहेरीत भारताच्या युकी भांबरी अंतिम फेरीत दाखल झाला आहे. न्यूझीलंडचा मायकेल व्हिनस आणि युकी भांबरी यांच्या जोडीनं काल उपांत्य फेरीत झेक रिपब्लिकच्या जोडीचा 7-5, 7-3 असा पराभव केला. अंतिम सामना आज दुपारनंतर होणार आहे. मुंबई ते मांडवा या जलमार्गावर सुरू असलेली जलवाहतूक येत्या 26 तारखेपासून बंद होणार असल्याची माहिती मेरीटाईम बोर्डानं दिली आहे. गेटवे ऑफ इंडिया इथून बोटी सुटतात आणि अलिबाग तसंच परिसरातील जनतेसाठी ही वाहतूक व्यवस्था सोयीची समजली जाते. नारळी पौर्णिमेनंतर ही सेवा पूर्ववत होईल. एपीओ अर्थात आशियाई उत्पादकता संघटनेच्या नियामक मंडळाच्या बैठकीच्या 68व्या सत्राची काल नवी दिल्लीत सांगता झाली. 20 ते 22 मे रोजी भारत मंडपम इथं 3 दिवस चाललेल्या बैठकीत परिसंवाद, धोरणात्मक चर्चा आणि उच्चस्तरीय बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं. आणि ठळक बातम्या पुन्हा एकदा. भारताच्या विकासाच्या प्रवासात सहभागी व्हायला जग उत्सुक असल्याचं प्रधानमंत्र्यांचं रोजगार मेळ्यात प्रतिपादन. देशातल्या 47 शहरांमध्ये 51,000 अधिक नवनियुक्त युवा अधिकारी कर्मचाऱ्यांना केलं नियुक्तीपत्राचं वितरण. पेट्रोल आणि डिझेलच्या दरात पुन्हा वाढ. पेट्रोल 87 पैशांनी तर डिझेल 91 पैशांनी महाग. देशात पेट्रोल आणि डिझेलचा तुटवडा नसल्याची इंडियन ऑइलची हमी. आणि अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री मार्को रुबिओ यांचं 4 दिवसांच्या भारत दौऱ्यासाठी आगमन. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया दुपारी 3 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.
1: उंची 33.1 मीटर म्हणल्यार 1287 किलोहर्ट्झांचेर आकाशवाणीच्या पणजी केंद्रावेळ्यान आम्ही उलयता. 1 वर जावन 40 मिनटां जाल्लीं आसात. आयकूंक दिता कार्यावळ सदाफुली.

छान हांच्या आवाजांत गीत तुम्ही ऐकले आणि आता ऐकूया अर्चना खांडेपरकर आणि शिरीष लवंडे हांच्या जोड आवाजांत हे गीत.

सदाफुली ही कार्यावळींतल्यान सोंपता. आयकुप्यां न्हू, बरोबर 2 वरांचेर मिड डे न्यूज इन इंग्लीश, तशेंच 2:15 दोपहार समाचार आमी दिल्ली केंद्रावेल्यान सक्षेपीत करतले.

कुमार सानू आनी अनुराधा पौडवाल हांच्या जोडा आवाजान गीत तुमी नितेंच आयकले. आता ऐकुया शबीर कुमार आनी अनुराधा पौडवाल हांच्या जोडा आवाजांत तेरी मेहरबानिया ह्या फिल्मातले गीत.

एस पी बालसुब्रमण्यम आणि सांगात्याने गायले गीत तुम्ही ऐकले. आणि आता पुढले गीत ऐकूया. रॉकी या फिल्मातले गीत. गावपी कलाकार असतात लता मंगेशकर आणि किशोर कुमार.

लता मंगेशकर आणि किशोर कुमारांच्या जोडावाजात गीत तुम्ही ऐकत आहात, आणि या गीताबरोबर हिंदी फिल्मी संगीत ही कार्यावळीतल्यान सोपली.

0: रसिक श्रोते हो, आजच्या युववाणी मराठी या कार्यक्रमात आपलं सहर्ष स्वागत आहे. आजच्या या कार्यक्रमात आपण ऐकणार आहोत सलुजा रावल यांचं भाषण. विषय आहे आजच्या युवा पिढी समोरील आव्हान.
1: युवा म्हटलं की आपल्यापुढे एक सळसळते यौवन, तारुण्य, जगण्यातील बेभानपणा, स्वप्ने आणि जिद्द यामध्ये बेहोश असणारा तरुण, असेच त्याचे चित्र डोळ्यापुढे उभे राहते. लेखक शिवाजी सावंत लिहितात, तारुण्य म्हणजे ज्वलंत धमन्यांचं अविरत स्पंदन. निसर्गानं मानवाला दिलेला सर्वात श्रेष्ठ वर, जीवनाच्या नगरातील एकमेव राजमार्ग, निसर्गाच्या साम्राज्यातला वसंत, मनाच्या मयुराचा पूर्ण पसरलेला पिसारा, भावनांच्या उद्यानातील धुंद केवडा, विश्वकर्त्याच्या अविरत धावणाऱ्या रथातील सर्वात एटदार घोडा, माणसानं मानानं मिरवायचा काळ, काहीतरी मिळवायचा काळ. पण ही सगळी नसली तरी थोडीफार कवी कल्पनाच झाली, कारण आजचा युवक ह्या सगळ्याकडे एखाद्या त्रयस्थासारखा दुरूनच पाहत आहे. आजच्या सामाजिक परिस्थितीमध्ये त्याच्या व्यक्तिविकासाला म्हणावा तसा वाव मिळत नाही. त्याच्या आशा आकांक्षा आणि महत्वाकांक्षा यांना स्वच्छंद विहार करायला मोकळे आकाश मिळत नाही. आजच्या युवकासमोर निरनिराळी आव्हाने जणू काही आ वासूनच उभी आहेत, ज्यांच्यामुळे कित्येकदा आजच्या युवा पिढीला त्रास सहन करावा लागत आहे, त्यांचे ताणतणाव वाढलेले आहेत. असं नाही की युवक

स्वतःपुढील आव्हाने ही आजचीच गोष्ट आहे. स्वतंत्र प्राप्तीपूर्वीही तरुण पिढीच्या समस्या होत्या. त्यांनाही संघर्षाला सामोरे जावे लागले. कौटुंबिक विरोध सहन करावा लागला. सामाजिक ताणतणावातून जावे लागले. कुचंबणा सहन कराव्या लागल्यात. कोलमडून जावे लागले. स्वातंत्र्यानंतरच्या गेल्या 60 वर्षांनंतर आजूबाजूला पाहिले तर देशाचे आधारस्तंभ, राष्ट्र उभारणीचे भक्कम खांब म्हणवून घेणाऱ्या युवकांना आज कुचंबणा, अनिष्ट अनुभवांची झळ, उपेक्षा सहन करावी लागत आहे. स्वतंत्र सूर्याच्या उन्हाचे चटकेच बसत आहेत. फुलण्याऐवजी कोमेजण्याचे, रसरसण्याऐवजी शोषणाचे व बहरण्याऐवजी कोलमडण्याचे दिवस येत आहेत. आपल्या एका प्राचीन ऋषींनी उपनिषदात युवकाची फार सुंदर व्याख्या दिलेली आहे. ते म्हणतात, युवक हा अशिष्ट, दृढिष्ट व बलिष्ट असावा. अशिष्ट म्हणजे आशावान. आपले ध्येय निश्चितपणे साध्य होईलच अशी त्याची मनोमन खात्री पटलेली असली पाहिजे. युवक दृढिष्ट असावा म्हणजे एकदा ज्या ध्येयमार्गाचे दर्शन झाले त्यापासून त्याने यकिंचितही ढळू नये. पण आज साधी शुल्लक जीवनध्येय साध्य करण्यात अनंत अडचणी येत आहेत. शिक्षण, समाजकारण, अर्थकारण, सांस्कृतिक दिशा, नोकरी, व्यवसाय यापैकी कोणत्याही क्षेत्रातील ध्येय साध्य करण्यासाठी सरळ सोपे व कायदेशीर मार्ग उरलेलेच नाहीत. त्यामुळे युवक दृढ राहू शकत नाही आणि याच गोष्टी युवकांपुढील आव्हाने आहेत. तरुण हा बलिष्ठ म्हणजे बल असलेला, ताकदवान असला पाहिजे की ज्या ताकदीवर तो आपल्या ध्येयवाद अंमलात आणू शकेल. युवा वर्ग हा आशाळभूत नसावा. पण आज बुद्धी, शक्ती व मन यांच्या सहाय्याने ताकदवान बनू इच्छिणाऱ्या युवकाचा बुद्धिभेद केला जात आहे. कणखर मनाची कुचंबणा होऊन ती उदासीन, मरगळलेली व दिशाहीन बनत आहेत. म्हणून उपनिषदातील व्याख्येप्रमाणे तरुणाची व्यक्तिमत्वे घडविण्यास आपण असमर्थ ठरत आहोत आणि अनेक आव्हाने, व्यथा आणि तळमळ घेऊन आजचा युवक जगत आहे. महात्मा फुले, लोकमान्य टिळक, आगरकर, महात्मा गांधी यांच्या अद्वितीय त्याग, अलौकिक कर्तृत्व, अखंड परिश्रम, दृढ तपश्चर्या व प्रचंड ध्येयवादाच्या परंपरा स्वातंत्र्यानंतर खंडित झाल्या. स्वातंत्र्यप्राप्तीपूर्वी राजकीय नेते युवकांचा उपयोग फार चांगल्या रीतीने करून घेत. त्यांच्या पुढे आदर्श व त्यागी नेते होते. अनेकांचा दिव्य त्याग व आदर्श डोळ्यासमोर ठेवून तरुणांनी आपल्या सळसळणाऱ्या रक्ताचा आणि शक्तीचा वापर स्वातंत्र्यासाठी केला होता. पण आजच्या तरुण पिढीसमोर गलिच्छ राजकारण, लोकशाहीची चिरफाट, प्रतिष्ठानांचा भ्रष्टाचारासाठी वापर यासारख्या बातम्या वर्तमानपत्रातून रोजच्या रोज येत असतात. स्वतंत्रपणे विचार करणाऱ्या तरुणांना नाउमेद करणारे अनुभव येत असतात. त्यांनी शिकायचं तरी काय? बारीक सारीक गोष्टींसाठी पदोपदी होणारी जाळपोळ, संप, घेराव, निदर्शने, त्याचप्रमाणे देश, धर्म, भाषा, समाज यात चाललेली दंगल, या सर्व गोष्टी आजचा युवक उघड्या डोळ्यांनी पाहत आहे. त्यामुळे आजचा युवक हा हातात पुस्तकांबरोबर मशालही घेऊन या आव्हानांशी अगदी समर्थपणे टक्कर देतो या तीळ मात्र शंका नाही. आजचा युवक जेव्हा आजूबाजूच्या समाजात वावरतो तेव्हा त्याला दिसते, किंबहुना त्याला उघड्या डोळ्यांनी पाहावी लागते, ती रसातळाला गेलेली समाजनीती, स्वार्थ, भ्रष्टाचार, लाचलुचपत, वशिलेबाजी, दंभ, ढोंग या रोगांनी आजचा समाज किडलेला आहे आणि या असल्या समाजात हा युवा वर्ग जगत आहे. सर्व चीड येणाऱ्या गोष्टी तो पदोपदी पाहतोय. त्यामुळे त्याचा चांगल्या गोष्टीवरील विश्वासच पार उडून गेला आहे. मग तो तोडमोड करायला धजावतोय. समाजाप्रमाणे राजकारणातही हे चित्र दिसते. तेथेही त्यांची कोवळे मने करपून जावे असे चित्र आहे. एवढंच नव्हे तर शिक्षणातही राजकारण येत चालले आहे. आज विद्यापीठे ही नुसती पीठे झाली आहेत. आजच्या शिक्षणाचा व समाज गरजांचा समन्वय नाही, ते निरर्थक झाले आहे, साचेबंद आहे. अनेक युवकांना खेळ, ग्रंथ, निवास, मार्गदर्शन, सहवास व दर्जेदार शिक्षण मिळत नाही. वशिलेबाजीला तर अक्षरशः ऊद आलेला आहे. ज्ञानातही शॉर्टकट्स निघत आहेत. या साऱ्यांचाच परिणाम या युवकावर होतोय. त्यांचे तरुण रक्त तापते, भडकते व भावविवश होऊन वाटेल ते करते. त्यातच बेकारीचा भस्मासूर आहे, प्रदूषण, भ्रष्टाचार, शिकून बाहेर पडल्यावर भीतीशाली जीवन, जीवनाची ओढग्रस्त अवस्था, नोकरीनिमित्ताने बाहेर असलेल्या मातापित्यांचे त्यांना संस्कार न लाभणे, विभक्त कुटुंब पद्धती, जीवनाची बदललेली मूल्ये व आदर्श, या साऱ्यांचा भडक व भीषण भडीमार युवा पिढी सहन करीत आहे. आणि हे सर्व पाहून एखाद्या युवक किंवा युवतीने जर परदेशात स्थायिक व्हायचं ठरवलं त्यात त्यांचं काय चुकलं? किंबहुना यात दोष कुणाचा आहे? सोचना क्या है जो भी होगा देखा जाएगा हे गीत आजच्या युवकांच्या

ती आहे. कित्येकदा बाईक्स, म्युझिक, टीव्हीज, पार्टीज, मोबाईल, SMS, इंटरनेट, फेसबुक, ट्विटर यामध्ये तरुणाई गुंतलेली आहे, गुरफटलेली आहे म्हणून त्यांच्यावर आरोप केला जातो. पण अशा या गंजलेल्या समाजात राहण्यापेक्षा हा युवक रेल गोष्टीला प्राधान्य देतोय. या सर्व गोष्टी काळाची गरज आहे. याचा अर्थ असा नाही की मी त्यांचं समर्थन करते आहे, पण जर आजच्या युवा पिढीला विश्वासात घेऊन त्यांच्यावर जबाबदारी सोपविली तर ते नक्की यशस्वीरित्या पार पडतील यात शंका नाही. म्हणून बाबा आमटे एकदा म्हणाले होते, तरुणाई भोवती कुंपण घालायचं असेल तर ते विश्वासाचं घाला, त्या कुंपणात त्यांच्या कर्माची हिरवळ नक्कीच फुलेल. या पिढीला सामाजिक बांधिलकी यासारख्या भारी शब्दांचा अर्थ माहीत नाही, पण कित्येकदा त्यांनी आखलेल्या मोहिमा, आंदोलने किंवा निदर्शने या समाजासाठी

0: आंदोलने किंवा निदर्शने या समाजासाठी विधायकच असतात.
1: कोणत्याही राष्ट्राच्या प्रगतीचा मागोवा घेतल्यास त्यात युवकांचे योगदान महत्त्वपूर्ण असते. जागृत, सुदृढ आणि मातीविषयी प्रेम असणारे युवकच राष्ट्राला समर्थ दिशा दाखवून त्याला प्रगतीपथावर नेत असतात. त्यामुळे आजच्या युवकांच्या वागण्याचे जुन्या पिढीने नेहमी समर्थन करावे अशी माझी अपेक्षा नाही, मात्र त्यांचे मानसिक ताणतणाव व कुचंबणा लक्षात घ्यायला हवी. ती समजून घेतली जात नाही हीच त्यांची आंतरिक व्यथा आहे. ते आपली खरी गरज कधी बोलून दाखवू शकत नाही, सांगून बोलून उपयोग होत नाही असा त्यांचा अनुभव आहे. या विषयावर बोलणे त्यांची विनासंकोच जवळी कोणाशीही असत नाही. तारुण्यात नेहमी स्वातंत्र्य व संस्कार यांचा झगडा सुरू असतो. अशावेळी वडीलधाऱ्यांची जवळीक आधार व विश्वास मिळाला तर स्वातंत्र्याची जागा स्वैराचाराने घेतली जात नाही. नीतीमूल्यांची उलथापालथ होत आहे. सच्चाई, कष्ट व त्याग यामुळे मनुष्याला चांगले जीवन जगता येते. त्याऐवजी खोटेपणा, लाचारी व दांभिकतेने जगण्याची चंगळ आहे असे त्यांना वाटते. वशिला, लाचलुचपतपणा, भ्रष्टाचार, घोटाळे याची शेकडो उदाहरणे दिसत असताना तरुणांना सज्जन सुसंस्कारितरित्या आयुष्य जगावं ही अपेक्षा करण्यात काय अर्थ आहे? त्यामुळे आजची ही युवा पिढी तुमच्यापाशी विनंती करते आहे. ती तुम्हाला सांगते आहे, आम्ही सुद्धा खूप कष्ट करतोय, धावतोय. विज्ञान युगामध्ये प्रगतीपथावर वाटचाल करताना आमची होणारी कसरत तुम्ही अगदी बघता आहात, पण तुम्ही अनुभवू शकणार नाहीत. प्रदूषण, महागाई, बेकारी, भ्रष्टाचार यांच्याशी नित्याचीच गाठ बांधलेली आहे. नवे या गोष्टीशी सामना करत करत आम्ही लढतोय. बुद्धीच्या जीवावर पुढे जाऊ इच्छिणारी आमची पिढी आहे. नवनवीन शोध लावणारे तरुण, शास्त्रज्ञ, संशोधक आमच्या पिढीने दिले आहेत. कलेच्या प्रांतामध्ये अनेक तरुण तरुणी आश्वासक, परिपूर्ण, कसदार, कलावंत इतकेच रस घेत आहेत. वादक, लेखक, संशोधक, शिक्षक आमच्या पिढीतही अनेकांची दमदार वाटचाल सुरू आहे. कुशलतेने, अभ्यासवृत्तीने आम्हीही परिपूर्ण होण्याची संधी शोधत आहोत. थोड्या डोळ्यावरचा चष्मा बदला. पार्टीत रंगणाऱ्यावर अगदी रंगतदार चर्चा करण्यापेक्षा थोडंसं आमच्यातल्या चांगुलपणावर बोला. आम्हाला गरज आहे तुमच्या पाठबळाची, प्रेरणेची आणि आशीर्वादाची सुद्धा. आजच्या युवा पिढीला वाटतं की कोणीतरी त्यांना म्हणावं, बस तू मागे बढो, हम तुम्हारे साथ है.
2: रसिक श्रोते हो, आजच्या युववाणी मराठी या कार्यक्रमात आपण ऐकलं सलुजा राऊल यांचं भाषण. विषय होता आजच्या युवा पिढी समोरील आव्हान. आणि आता आपण घेऊया थोडीशी विश्रांती.
3: कम ब्याज पे लोन चाहिए, वो भी ऐप से, वाह.
4: अनजान ऐप से बचें.
5: आरबीआई कहता है
4: जानकार बनिए, सतर्क रहिए.
2: श्रोते हो, विश्रांतीनंतर आपलं पुन्हा एकदा स्वागत आहे. आणि आता आपण ऐकूया नाती या मराठी चित्रपटासाठी नेहा राजपाल आणि जावेद अली यांचा आवाज, निखिल महामुनी यांचं संगीत.

नमस्कार, हाँ अक्षता आणि युवासात काय मुखेल खबरो. रोजगार मेलाच्या निमतान प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हाणी वेगवेगळ्या सरकारी खात्यांनी नव्यान भरती झाल्या लोकांक 51,000 वयर नेमणूक पत्रां वाटली. भारत सोने की चिडिया उरचो ना जाल्यार सोने का शेर जातलो. सध्या भारत विश्वगुरु जावपाच्या दिकेन वता अशें केरळ आणि तामिळनाडूचे राज्यपाल राजेंद्र आर्लेकार हाणी म्हळां. कोकणी भाषा मंडळाचे आदले सचिव आणि कोकणी भाषेखातीर वावुरपी संजय तळवळकार हांकां काल राती अचकीत मरण आयले. मडगावच्या मसणभुयेन तांच्या कुडीचेर निमाणे संस्कार केले. लय संगीत प्रतिष्ठान आणि कला अकादमीच्या जोडपालवान भारतीय शास्त्रीय संगीत कार्यावळीचे आयोजन केला. ही कार्यावळ 27 मेक दनपारा 2 ते रातची 8:30 वरांचेर कला अकादमीच्या ब्लॅक बॉक्स सभागरान भरतली. 12वी परीक्षेच्या उत्तरपत्रिकांची स्कॅन केली फोटोकॉपी मिळवपाची मुजत आता सीबीएसईन

ऐकू पहनो आणि आता जाणून घेऊया FM रेनबो 105.4 मेगाहर्ट्झांचेर वितरावपी कार्यावळींची रूपरेषा आयच्या सांजेच्या सभेंत. सध्याक तुम्ही ऐकू शकतात रेनबो सांज ही कार्यावळ. 7:10 असतली फोन इन प्रोग्राम आणि 7:30 फार्म टू सिटी ही कार्यावळ असतली. कृष्णात नायक हांचे तुमका उलोवप ऐकूपाक मेळटले. तांची मुलाखत घेतिल्ली आसा श्याम गांवकर हांच्यांनी. 8:00 कातारां एक ही फिल्म से ही कार्यावळ 8:30 आणि 9:15 पश्चिमी संगीताचे कार्यावळींत तुमकां आयकुपाक मेळटले बेस्ट ऑफ द वीक ही कार्यावळ. 10:05 फोन इन रिक्वेस्ट सॉंग

आयकुप्यानो, डिजिटल मोडाचेर न्यूज ऑन एर ह्या एपावरवी लेगीत तुम्ही आयकू शकतात आकाशवाणी पणजी आणि आकाशवाणी पणजी केंद्राचे तिनूय चॅनल, विविध भारतीच्यो विज्ञापन वितरावणी सेवा, एफएम रेनबो 105.4 मेगाहर्ट्झाचेर आणि म्हादय चॅनल 233.1 मीटर म्हणल्यार 1287 किलोहर्ट्झांचेर. ही आकाशवाणी आसा खास तुमचे खातीर, देखून तुम्ही ती आयकत रावात. सध्याक 10:07 जातात. कांय खिणातच तुमकां आयकुपाक मेळटली तुमची आवडीची शब्दुली ही कार्यावळ.

सप्तसूर आकाशवाणीच्या संग्रहालयातल्या घेतलेली कार्यावळ सप्तसूर शास्त्रीय संगीताची सोप्या पद्धतीन वळख करून दिवपी कार्यावळ सप्तसूर संशोधन लेखन आणि निवेदन पंडित योगराज नाईक सप्तसूर दर आयतारा सकाळी 7:30 आकाशवाणी पणजी केंद्रात.

यशस्विनी, कर्तृत्वान अस्तुऱ्यांचे यशस्वी कार्य ऐकात यशस्विनी दर आयतारा दनपारा 12:05 आकाशवाणी पणजी केंद्राच्या म्हादय चॅनलार यशस्वी

0: भाषेचें गिन्यान तशेंच हेर भासांतल्यान कोंकणींत अणकार करपाक येवपाक जाय.
1: निवड प्रक्रियेंत लेखी परिक्षा, मुलाखत आनी आवाजाची चाचणी जातली.
2: उमेदवारांनी थारायल्ली फी भरून आपलो अर्ज खबरां विभाग आकाशवाणी पणजी आल्तीन पणजी गोंय ह्या पत्त्यार हाडून दिवचो.
0: अधिक माहिती खातीर
1: संपर्क क्रमांक 7020672710.
0: नंबर परतून एक फावट 7020672710. ईमेल संपर्क
1: RNUAIRPANAJI@gmail.com
0: RNUAIRPANAJI@gmail.com. अर्ज पावपाची निमाणी तारीख
1: 1 जून 2024.
0: जागे तात्पुरत्या कराराचेर आसा हे लक्षात घेवचे.
1: येयात तुमचे नाते आकाशवाणी कडेन जोडात.
3: आकाशवाणी.
4: मोगळ आयकुप्यांनो, आमी आकाशवाणी पणजी केंद्राच्या म्हादय चॅनला वयल्यान उलयतात आनी तुमकां आतां आयकुपाक दिता शब्दुली ही कार्यावळ. सुरवेक आयकुया सोनू निगम हांचो आवाज, श्रीधर कामत हांची गीत रचना, अशोक पत्की हांच्या संगीताक.

आयकुप्यानो, तुमी आयकतात शब्दुली ही कार्यावळ. मुखार ह्याच कार्यावळीन तुमकां आयकुपाक देता बिंदिया वस्त नायकांचो आवाज.

आयकुप्यानो, तुमी आयकतात शब्दुली ही कार्यावळ. तुमी ट्यून इन केल्लो आसा आकाशवाणी पणजी केंद्राचो म्हादयी चॅनल. आनी आयच्या शब्दुली ह्या कार्यावळीतले निमणे गीत तुमकां आयकुपाक दिता वैशाली सामंत हांच्या आवाजांत. साई पानांदीकर हांची गीतरचना अशोक पत्की हांच्या संगीताक.

0: आकाशवाणी पणजी, हांव अक्षता छत्रे तुमकां राष्ट्रीय खबरो दिता. नागरिकांचे जिवीत सुदारपाक सरकारी नोकऱ्यो हे म्हत्वाचे साधन आसा हाचेर प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी भर दिलो. आयज व्हिडिओ कॉन्फरन्सिंगावरवीं 19व्या रोजगार मेलाक संबोधित करताना तांणी म्हळें,
1: कर्मयोगी प्रारंभ जैसे मॉड्यूल से आपको अपनी जिम्मेदारियां समझने में बहुत सहूलियत होगी. मेरा आपसे आग्रह है कि इसका ज्यादा से ज्यादा लाभ उठाएं. आज भारत का युवा दुनिया के हर क्षेत्र में अपनी पहचान बना रहा है. यही स्पिरिट, यही ऊर्जा पब्लिक सर्विस में भी दिखाई देनी चाहिए. विकसित भारत ऐसे ही युवाओं के प्रयास से बनेगा जो अपने काम को देश सेवा का माध्यम मानते हैं.
0: तशेच प्रधानमंत्री मोदी हांणी वेगवेगळ्या सरकारी खात्यांनी नव्यान भरती जाल्ल्या लोकांक 51,000 वयर नेमणूक पत्रां वाटली. बिहार सरकारान 21 जूनाक परतून जावपी नीट यूजी परिक्षेच्या विद्यार्थ्यां खातीर राज्य येरादारी बस सेवेवरवीं फुकट प्रवास दिवपाची घोषणा केल्या. राज्यातल्या सगळ्या नीट उमेदवारांक सरकारी बशींतल्यान फुकट प्रवास करपाक मेळटलो अशें मुखेलमंत्री सम्राट चौधरी हांणी सोशल मिडियाचेर केल्ल्या पोस्टान सांगला. पेपर लिकाचो आरोप जाल्ल्यान 3 मेक जावपी ही परिक्षा रद्द जाल्ली. सध्या सीबीआय कडल्यान ह्या प्रकरणाची चौकशी सुरू आसा. देशान आयज परतून पेट्रोल आनी डिझलाचे दरवाड जाल्या. हे नवीन दर लिटराक 91 पैशान वाडल्यात. दिल्लीन पेट्रोलाचे दर 87 पैशांनी वाढून दर लिटराक 99.51 रुपया जाल्यार डिझलाचे दर 91 पैशांनी वाढून दर लिटराक 92.49 रुपया जाल्या. इराण संघर्षाक लागून होर्मुज स्ट्रेटान व्यत्यय आयिल्ल्यान संवसारीक कच्च्या तेलाचे दर वाडल्यात आनी म्हूण देशान ही दरवाड जाल्या. संवसारीक अस्थिरतायेच्या काळान लेगीत भारताची आर्थिक स्थिती घट आसा आनी निर्यातूय वाडत आसा अशें वाणिज्य आनी उद्देग मंत्री पियुष गोयल हांणी आयज सांगले. संवसारीक परिस्थिती प्रतिकूल आसून लेगीत भारतीय अर्थवेवस्था मजबूत आसा जाल्यार वाडपी उत्पादन खर्चांकडल्यान शेतकऱ्यांक राखण दिवपा खातीर वाडलेल्या साऱ्याचो दर सरकारान आपल्याचेर घेतला अशेंय मंत्री गोयल हांणी सांगले. युद्धाक लागून होर्मुज स्ट्रेटान गेले कांय दिसासावन बरोच व्यत्यय येता. तरी लेगीत पयल्या 76 दिसांनी किरकोळ इंधनाच्या दरान आर्थिक बदल करूंक नाशिल्ली भारत हीच संसारातली मुखेल अर्थव्यवस्था थारला. मेळिल्ल्या माहितीप्रमाण रशिया युक्रेन झुंज आनी होर्मुज स्ट्रेट बंद जाल्ल्यान भारताक तेलाच्या धोक्याचो सामनो करचो पडलो. सरकारान पेट्रोल आनी डिझलाचेर केंद्रीय अबकारी कर 4 पटीन कापला. मजगती रशिया युक्रेन संघर्षाच्या काळानूय किरकोळ इंधनाचे दर उणे करपी भारत होच संसारातलो एकमेव देश आशिल्लो. आता ही एक कळोवणी. आकाशवाणी पणजी केंद्राच्या खबरां विभागावरवी खबरां वाचक तशेंच आणकार पदा खातीर कराराचेर पात्र उमेदवारांकडल्यान अर्ज मागयल्यात. उमेदवार पदवीधर आसप गरजेचे. ताची पिराय 21 ते 50 वर्सां मजगती आसची. ह्या अर्ज करपाची निमाणी तारीख 1 जून 2026 अशी आसा. एका कोंकणी भाशेचे गिन्यान तशेंच इंग्लीश कोंकणी आनी कोंकणी इंग्लीश आणकार करपाचे कसप आसपाक जाय. प्रसारणा खातीर आवाज योग्य आसपाक जाय. इच्छूक उमेदवारांनी धारायल्ली फी भरची आनी ताची पावती जोडून आपलो अर्ज हेड ऑफ आरएनयू आकाशवाणी अल्तिनो पणजी हांगा सादर करचो. अधिक माहिती खातीर 7020672710 ह्या क्रमांकाचेर वा rnuairpanji.gmail.com ह्या ईमेलाचेर संपर्क करचो. हवामान. भारतीय हवामान खात्यान

0: केरळातल्या काही सुवातींनी 27 मे मेरेन पावस पडपाचो अदमास काढला आणि राज्यातल्या 9 जिल्ह्यांनी येलो अलर्ट जारी केला. केरळ कर्नाटक लक्षद्वीप दर्यादेगीर नुस्तेमाऱ्यांक ह्या म्हयन्याच्या 27 तारखे मेरेन दर्यान वचपाचे न्हय असो सल्लो दिला. इतले मजगती हवामान खात्यान मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश आणि विदर्भात खर उष्णतायेची लारा येवपाची शिटकावणी दिल्या. जाल्यार फाल्यां मेरेन अरुणाचल प्रदेश, आसाम, मेघालय, उपहिमालयन अस्तंत बंगाल आणि सिक्कीम या वाठारांनी खूप व्हड पावस पडपाचो अदमास हवामान खात्यान उक्तयला. खेळ. आयपीएल क्रिकेट सर्तीन आयज लखनौ सुपर जायंट्सच्या पंगडाचो खेळ पंजाब किंग्स या पंगडा आड जातलो. हो खेळ लखनौत भारतरत्न श्री अटल बिहारी वाजपेयी एकना स्टेडियमांत जातलो. हो खेळ सांजेच्या 7:30 वरांचेर सुरू जातलो. इतल्यान हे खबरापत्र सोपले. आमचे मुखावेले खबरापत्र तुमकां आयकुपाक मेळटले फाल्यां सकाळी 8:40 वरांचेर. नमस्कार.
1: आयकुप्यानो, तुमी ट्यून इन केला 233 मीटर म्हळ्यार 1287 किलो हर्ट्झांचेर आकाशवाणी पणजी केंद्राचो हो म्हादय चॅनल. सांजेची 6:35:15 जातात. आयकुप्यानो, हो वेळ आसा कातारांच्या कार्यावळीचो. आयकुया लॉर्ना हांचो ताळो.

0: आयकुपेनो, तुम्ही ऐकतात कातारांची कार्यावळ. मुखार ह्याच कार्यावळींत ऐकूया रोज फन्स हांचो आवाज.
1: उठ उठ सॅमी, उठ.
2: कोण तू? कोण?
1: हाँ, तुझे फ्रेंड जुली.
2: कोण? जुली?

आता तुमका एक उपाग दिता जोरोज हांच्या गीतरचनेक आंतोनेत हांचो आवाज. आंतोनेत गायता पिशें.

मुखार ऐकुया ओलावा हांचो ताळो. तुमी आयकतात कातारांची कार्यावळ आकाशवाणी पणजी केंद्राच्या म्हादय चॅनलार. जोकीम डिसोजा हांचे संगीत आणि गीतरचना आसा.

आनी आयची ही कातारांची कार्यावळ हांगाच सोंपता. आयकुप्यानो, तुमी ट्युन इन केला 233 मीटर म्हळ्यार 1287 किलो हर्ट्सांचेर आकाशवाणी पणजी केंद्राचो हो म्हादय चॅनल. सांजेची 7 वरां जावन 30 सेकंड जातात आनी ही वेळ आसा भावगीतांची. सुरवेक आयकुया संजीव अभयंकर हांचो आवाज. श्रोते हो, प्रवीण दवणे यांची गीतरचना, संजीव अभयंकर यांचा आवाज आणि केदार पंडित यांचं संगीत.

0: दिसा विभागीय पावण्यावेली पेन्शन आणि डाक अदालत आयोजित करता. पेन्शन अदालत आणि डाक अदालत अनुक्रमान सकाळी 11 आणि दंपारा 12 वरांचेर टपाल खात्याच्या वरिष्ठ अधीक्षक गोय विभाग पणजेच्या कार्यालयात सुरू जातली. टपाल सेवा संबंधित पेन्शनर आणि भौसाच्या कागाळी आयकप हो या अधिवेशनाचं हेत असा. ह्यो खबरो तुम्ही आकाशवाणीच्या पणजे केंद्रावेल्यान आयकतात.
1: तुमच्या भोवतणच्या आणि संसारातल्या ताज्या घडणुकांच्या माहिती खातीर आकाशवाणी पणजेच्या म्हादय चॅनलाक मुजरत ट्यून करात. ऐकात सकाळी 7:25 आणि सांजवेळा 7:20 कोकणी प्रादेशिक बुलेटिन, तसेच सकाळी 8:40 आणि सांजवेळा 6:30 कोकणी राष्ट्रीय बुलेटिन. एक्सचेर आमका फॉलो करात आकाशवाणी न्यूज पणजीचेर.
0: आता मुखावेल्यो खबरो. इनफ इज इनफ हे चळवळे खाला गोय घटक राज्य दिसा निमतान पणजे आझाद मैदानाचेर महासभा जातली. हे बसकेक सगळ्या राजकीय पक्षांच्या अध्यक्षांक आपोवन आमच्या 10 मागण्याच्या चार्टाक तेको दिवपाचो उलो मारतले अशी माहिती फेर्दीन रिबेलो हांणी दिली. आमी एक विधेयक सगळ्या राजकीय पक्षांक दिल्ले, उपरांत हे विधेयक सगळ्या विरोधी पक्षांनी सभाघरात मांडिल्ले, पूण फोंडे पोटवेंचणुकेक लागून विधानसभा सोपयली, देखून हे अधिवेशन बेगीनूच आपोवचे आणि विधेयकाचेर चर्चा करपाची मागणी हे सभेत जातली असे रिबेलो हांणी सांगले. 2022-23 वर्सा गोय सरकारान हाडिल्ल्या 3 कायद्यांचो आसपाव आसतलो. हातूंत कलम 39 अ रद्द करप, कलम 17(2) आणि 17(अ) भितर सुदारणा करप, तशेंच गोय जमीन महसूल कायद्यात बदल करून शेत जमनींची राखण करपी कायदो चालीक लावपाची मागणी जातली असे रिबेलो हांणी म्हणला. देशाच्या दरेक प्रांतात भारताचे लोक प्रादेशिक वळख सांभाळतात, तेच भशेन गोयकारांनी आपली प्रादेशिक वळख सांभाळपाक जाय. आमी फुडाराक गोय बदलपाक दिवचे नात अशी शिटकावणी रिबेलो हांणी दिली. गोय शालांत मंडळाच्या 12वेच्या पुरवणी परिक्षेचो निकाल आयज जाहीर झाला. 6 मे ते 16 मे या काळात मडगाव आणि म्हापशा अशा 2 परीक्षा केंद्रांनी ही परीक्षा झाली. या परीक्षेचो वट्ट निकाल 55.80% इतलो लागला. गोय शालांत मंडळाच्या अधिकृत संकेतथळार हो निकाल उपलब्ध असा असे मंडळाचे सचिव विद्यादत्त नायक हांणी सांगला. गोय सरकारचे ग्रामीण उपजीविका मिशन, ग्रामीण उदरगत खाते आणि रवींद्र भवन साखळी हांच्या जोड पालवान आयज आणि फाल्या 2 दीस पुरुमेंत बाजाराचे आयोजन केला. मुखेलमंत्री दत्त प्रमोद सावंत हे या कार्यावळीचे मुखेल सोयरे आसात. 2 दीस चलपी या कार्यावळीत जिज्ञासा तशेंच हेर सांस्कृतिक कार्यावळीचे आयोजन केला, तशेंच विंगड विंगड वस्तूंचो बाजार भरला. वट्ट 42 दालनां तशेंच 80% चड आप वावुरपी पंगडांचो हातूंत आसपाव आसा. मुखेलमंत्री दत्त प्रमोद सावंत हांच्या संकल्पने खाला चेक बाय डॉक्टर 2.0 उपक्रमा अंतर्गत गोयात 5 मे ते 5 जून मजगत हेल्थ विथ आयुर्वेदा ही खाशेली मोहीम चालीक लायल्या. गोय आयुर्वेदिक परिषदेचे अध्यक्ष डॉ स्नेहा भागवत हांणी हे मोहिमेविषयी माहिती दिली.
2: 5 मे ते 5 जून फ्री मेडिसिन, फ्री कन्सल्टेशन आणि फ्री ट्रीटमेंट या कॅम्पेनच्या अंडर ऑनरेबल सीएम डॉ प्रमोद सावंत चेक बाय दोतोर 2 कॅम्प चालू असा. स्पेसिफिक म्हणल्यार आमकां एक सॉफ्टवेअर दिला, त्या सॉफ्टवेअरच्या थ्रू आम्ही ते पेशंट्स रजिस्टर करप आणि त्यांचे अप्रूव्ड मेडिसिन रेट्स असा ते आम्ही थंय घालप आणि ते सॉफ्टवेअर सो कितले पेशंट्स झाले आणि कितले ट्रीटमेंट झाले डे टू डे ताजेरूय आमकां माहिती मिळटा. तसेच आयुर्वेदान जे सगळे किती ट्रीटमेंट्स असा डिझीजा बद्दल लोकांपर्यंत पावपाक जाय हाजे खातीर हो स्पेशल कॅम्प असा 1 महिन्या खातीर. म्हाका दिसता सगळ्या गोयकारांनी हाजो फायदो करून घेवपाक जाय.
0: कोकणी भाषा मंडळाचे आदले सचिव आणि कोकणीचे सक्रिय वावुरपी संजय तळवडकार हांकां काल राती अचकीत मरण आयले. तांची पिराय 72 वर्सां आशिल्ली. संजय तळवडकार हे निवृत्त शिक्षक आशिल्ले. केपेच्या होलीक्रॉस इन्स्टिट्यूट या विद्यालयाचे ते आदले मुख्याध्यापक आसले. एक हास्ते आणि सगळ्यांक हासोवपी व्यक्तिमत्व म्हणून तांकां सगळे गोय वळखताले. विनोदी लेखक, नाट्य आणि सिने कलाकार म्हणून तांणी नामना जोडिल्ली. तांचे घोस्त आणि भूसबरो दिसबरो ह्यो 2 विनोदी साहित्यकृती उजवाडाक आयल्यात. ते मूक नाट्य प्रकाराचे अभ्यासक आशिल्ले. ह्या विशयाचेर तांणी साबार कार्यशाळा घेतल्यात. ते एक वाचक आणि अभ्यासक आशिल्ले. शेणये गोयबाब कथामाळ तशेंच गोवा युवा महोत्सवाच्या आयोजनात तांचे मार्गदर्शन लाभताले. कोकणी भाषा मंडळान आणि अखिल भारतीय कोकणी

0: आयकुप्यानो आयच्या चावडेर ह्या कार्यावळींत तुमकां आयकुपाक मेळटल्यो फुगड्यो. सादर करता वेद कृष्णा राधे कला मंडळ देवूळवाडा माशेल.
1: नमस्कार, आता तुमच्या मुखार वेद कृष्णा राधे कला मंडळ देवूळवाडा माशेल फुगडी सादर करता. आमच्या हिंदू संस्कृती प्रमाणे गणपतीक आमी पहिले नमस्कार करता. तर आता सो सुगंधी भगत आणि वांगडी तुमच्या मुखार फुगडी घेऊन येता. श्री गणेशा.

आमच्या माशेल गावालागी खांदोळा गावात श्री दुर्गादेवी भूमींसून प्रगट झालेली असा. तिचो आशीर्वाद सदांच आमचेर असता. तर कुमारी वेदा भगत आणि वांगडी तुमच्या मुखार येगे दुर्गादेवी ही फुगडी सादर करता.

जेन्ना चेडवाची याद येता तेन्ना विठोबाक आवय कशी उलो मारता आपल्या चेडवाची राखण कर म्हूण सांगता ते आयकयात. तुमच्या मुखार घेवन येता बारीक शेला ही फुगडी, कुमारी वेदा भगत आनी वांगडी. बारीक

0: वेद कृष्ण राधे कलामंडळ दिवडा मार्सेल आणि सादर केल्यो फुगड्यो तुम्ही ऐकल्यो। हातून वाटो घेऊपी कलाकार सुगंधी विवेक भगत, वेदा विवेक भगत, शांती सत्यवान गावडे, शीतल महेश गावडे, सूरज शंकर गावडे, कुसुम सिद्धेश गावडे, शीतल देवू गावडे, शैला संजय गावडे, प्राप्ती रामनाथ गावडे, प्रतीक्षा ईश्वन गावडे।
1: आयकुप्यानो आयच्या चावडेर ह्या कार्यावळींत तुमी आयकल्यो फुगड्यो सादर केल्ले वेद कृष्णा राधेकला मंडळ देऊळवाडा माशेल गोंय। मुखार चावडेर ह्या कार्यावळींत तुमकां आयकुपाक दिता अशोक पत्की हांच्या संगीताक, श्रीधर कामत हांची गीतरचना, सोनू निगम हांचो आवाज।

मुखार आयकुया साधना सरगम हांच्या आवाजांत हातामेती हे गीत राजय पवार हांची गीतरचना अशोक पत्की हांच्या संगीताक.

यशस्विनी कर्तृत्वान अस्तुऱ्यांचे यशस्वी कार्य ऐकात यशस्विनी दर आयतारा दनपारा 12:05 आकाशवाणी पणजी केंद्राच्या म्हादय चॅनलार यशस्विनी.

0: मनीषा देवणे राष्ट्रीय बातम्या देत आहे. ठळक बातम्या. 19व्या रोजगार मेळ्यातून देशातल्या 51,000 युवकांना सरकारी नियुक्तीपत्रांचं वितरण. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांची अमेरिकेचे परराष्ट्र व्यवहार मंत्री मार्को रुबिओ यांच्याशी नवी दिल्लीत चर्चा. महाराष्ट्रात शिर्डी इथं देशातल्या सर्वात मोठ्या खासगी संरक्षण उत्पादन प्रकल्पाचं संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या हस्ते उद्घाटन. पेट्रोल आणि डिझेलच्या दरात पुन्हा वाढ. पेट्रोल 87 पैशांनी तर डिझेल 91 पैशांनी महाग. आणि चीनमध्ये कोळसा खाणीत झालेल्या स्फोटातल्या मृतांची संख्या 90 वर. भारताच्या विकास यात्रेत सहभागी व्हायला जग उत्सुक असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी सांगितलं आहे. ते आज 19व्या रोजगार मेळ्याला दूरस्थ पद्धतीने संबोधित करत होते. नुकत्याच केलेल्या 5 देशांच्या दौऱ्याचा उल्लेख करून ते म्हणाले की तरुणांना संधी, रोजगार आणि जागतिक ओळख उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने सरकार विविध देशांबरोबर भागीदारी करत आहे. परदेशात शाश्वत ऊर्जा, स्वच्छ ऊर्जा क्षेत्रांमध्ये रोजगाराच्या नवीन संधी निर्माण केल्या जात आहेत, असं ते म्हणाले.
1: दुनिया भारत के युवाओं और भारत की टेक्नोलॉजिकल प्रोग्रेस को लेकर बहुत उत्साहित है. आज दुनिया भारत की विकास यात्रा का हिस्सा बनना चाहती है. भारत भी दुनिया के अलग अलग देशों के साथ पार्टनरशिप कर रहा है. इसका उद्देश्य यही है कि भारत के युवाओं को अवसर मिले, रोजगार मिले, उनका सामर्थ्य खिल उठे. साथ साथ मैं चाहता हूं मेरे देश के नौजवानों को ग्लोबल एक्सपोजर भी मिले.
0: 2047 पर्यंत विकसित भारताचं स्वप्न साकार करण्यासाठी विविध क्षेत्रांमध्ये गुंतवणूक आकर्षित करण्यात येत आहे, असंही मोदी म्हणाले. हा रोजगार मेळा देशभरातल्या 47 ठिकाणी आयोजित करण्यात आला. देशभरातून निवडलेले 51,000 नवनियुक्त उमेदवार रेल्वे मंत्रालय, गृह मंत्रालय, आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय आणि उच्च शिक्षण विभाग यासारख्या विविध मंत्रालयं आणि विभागांमध्ये रुजू होतील. नागपूर इथं केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या उपस्थितीत आज रोजगार मेळ्याचं आयोजन करण्यात आलं. केंद्र सरकारच्या नोकरीमध्ये रुजू होणाऱ्या नवनियुक्तांनी देशाच्या विविध भागात सेवा करताना आपल्याला मिळालेल्या जबाबदारीचं चांगल्या रीतीने पालन करण्याचं आवाहन गडकरी यांनी यावेळी केलं. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री मार्को रुबिओ यांच्याशी नवी दिल्लीत चर्चा केली. 4 दिवसांच्या भारत दौऱ्यावर आलेले रुबिओ यांनी नवी दिल्लीत सेवा तीर्थ इथं प्रधानमंत्र्यांची भेट घेतली. परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉ एस जयशंकर आणि राष्ट्रीय संरक्षण सल्लागार अजित दोवाल यावेळी उपस्थित होते. भारत अमेरिका भागीदारी जागतिक परिप्रेक्ष्यातून मजबूत होत असल्याबद्दल यावेळी चर्चा झाली. व्यापार, गुंतवणूक, ऊर्जा, संपर्क जाळं, शिक्षण अशा विविध क्षेत्रात उभय देशांमधले संबंध अधिकाधिक दृढ होत असल्याचं रुबिओ यांनी प्रधानमंत्र्यांना सांगितलं. क्वाड देशांच्या परराष्ट्र मंत्र्यांची बैठक येत्या मंगळवारी होणार असून त्याकरता रुबिओ भारतात आले आहेत. आपला देश पूर्वी शस्त्रास्त्रांच्या क्षेत्रात जगातला मोठा आयातदार होता. आता पुढील 25-30 वर्षात भारत शस्त्रास्त्रांचा निर्यातदार बनेल, असा विश्वास संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी व्यक्त केला. महाराष्ट्रात शिर्डी इथं उभारण्यात आलेल्या देशातल्या सर्वात मोठ्या खासगी संरक्षण उत्पादन प्रकल्पाचं उद्घाटन केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या हस्ते झालं, त्यावेळी ते बोलत होते. या संरक्षण सामग्री उत्पादन संकुलात क्षेपणास्त्र निर्मिती, तोफगोळी उत्पादन, दारुगोळा पार्क, ड्रोन तंत्रज्ञान आणि अत्याधुनिक संरक्षण उपकरणांची निर्मिती केली जाणार आहे. या कार्यक्रमात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ जनरल अनिल चौहान, उद्योगमंत्री उदय सामंत, पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, संरक्षण विभागाचे सचिव डॉ समीर कामत, निबे ग्रुपचे गणेश निबे उपस्थित होते. संरक्षण क्षेत्रात पूर्वी खासगी उद्योगांची भूमिका अत्यल्प होती, आज ती सुमारे 25-30% आहे आणि येत्या काळात ती 50% नेण्याचा आमचा मानस आहे. आज ज्याचं उद्घाटन झालं ते क्षेपणास्त्र संकुल याच बदलाचं द्योतक आहे. सरकारचे स्वप्न आणि खासगी क्षेत्राची सर्जनशीलता एकत्र येते तेव्हा राष्ट्र नवी उंची गाठते, असं प्रतिपादन राजनाथ सिंह यांनी केलं. जागतिक अस्थिर वातावरणातही भारताचा आर्थिक पाया मजबूत असून निर्यातीत जोरदार वाढ झाल्याचं वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल यांनी म्हटलं आहे. ते आज नवी दिल्लीत माध्यमांशी बोलत होते. एप्रिलमध्ये झालेली निर्यात वाढ मे महिन्यातही कायम राहिल्याचं त्यांनी सांगितलं. शेतकऱ्यांना वाढत्या उत्पादन खर्चापासून वाचवण्यासाठी खतांच्या वाढीव किमतीचा भार सरकारनं उचलला असल्याचं

0: ते म्हणाले. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. सार्वजनिक क्षेत्रातल्या इंधन तेल कंपन्यांनी आज पेट्रोल आणि डिझेलच्या दरात पुन्हा एकदा वाढ केली, त्यामुळे पेट्रोल प्रतिलिटर 87 पैशांनी तर डिझेल प्रतिलिटर 91 पैशांनी महागला आहे. त्यामुळे मुंबईत पेट्रोलचा दर 108 रुपये 49 पैसे प्रतिलिटर तर डिझेलचा दर 95 रुपये 2 पैसे प्रतिलिटर झाला आहे. गेल्या 9 दिवसात तिसऱ्यांदा इंधन दरवाढ झाली आहे. पश्चिम आशियात भूराजकीय संघर्ष सुरू झाल्यानंतर इंधन तेल पुरवठ्यात अडचणी निर्माण होऊन जागतिक स्तरावर इंधनाचे दर कडाडले आहेत. पेट्रोलियम पदार्थांच्या दरवाढीवरून काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी केंद्र सरकारवर टीका केली आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमती कमी असूनही सरकार पेट्रोल डिझेल सीएनजी आणि एलपीजीची दरवाढ करून जनतेवर वाढीव बोजा लादत असल्याचं ते म्हणाले. समाज माध्यमावरील पोस्टद्वारे त्यांनी ही टीका केली आहे. देशात पेट्रोल आणि डिझेलचा तुटवडा नसल्याची हमी इंडियन ऑइल या कंपनीनं ग्राहकांना तसंच सर्वसामान्य नागरिकांना दिली आहे. काही ठराविक विक्री केंद्रांवर सध्या उद्भवलेली परिस्थिती ही केवळ स्थानिक पातळीवर असून तात्पुरत्या स्वरूपाची असल्याचं इंडियन ऑइलनं जारी केलेल्या पत्रकात म्हटलं आहे. स्थानिक पातळीवर मागणी आणि पुरवठ्यात असंतुलन निर्माण झाल्यानं तसंच विक्री पद्धतीमुळे ही परिस्थिती निर्माण झाल्याचं कंपनीचं म्हणणं आहे. या महिन्याच्या 1 ते 22 तारखेपर्यंत या इंधनांच्या विक्रीत गेल्या वर्षीच्या तुलनेत लक्षणीय वाढ झाल्याचं कंपनीनं म्हटलं आहे. पेट्रोल विक्रीत 14% तर डिझेल विक्रीत 18% वाढ झाल्याचं या निवेदनात म्हटलं आहे. शेतकऱ्यांना आवश्यक तितका डिझेलचा सुरळीत पुरवठा व्हावा यासाठी जिल्हाधिकारी आणि विभागीय आयुक्तांना निर्देश दिले असल्याचं महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज सांगितलं. संरक्षण आणि क्षेपणास्त्र संकुलाच्या उद्घाटनासाठी शिर्डी इथं आले असताना ते माध्यमांशी बोलत होते. ग्रामीण भागात इंधन सहज उपलब्ध होत नसल्यानं या सूचना केल्याचं ते म्हणाले. नीट 2026 पेपर फुटी प्रकरणात सीबीआयने पुण्यातून आणखी एका शिक्षिकेला अटक केली आहे. मनीषा संजय हवालदार असे अटक करण्यात आलेल्या शिक्षिकेचं नाव असून त्या भौतिकशास्त्र विषयाच्या प्रश्नपत्रिकेशी संबंधित असल्याचे तपासात समोर आले आहे. झारखंडच्या लातेहारमध्ये 5 लाखांचं बक्षीस असणाऱ्या झारखंड जनमुक्ती परिषद या बंदी घातलेल्या संघटनेच्या 2 नक्षलवाद्यांना झारखंड पोलिसांनी आज अटक केली. सब झोनल कमांडर शिवनारायण सिंह उर्फ शिवा आणि एरिया कमांडर शुकुलदेव उराव अशी त्यांची नावं आहेत. पोलीस अधीक्षक कुमार गौरव यांनी आज माध्यमांना ही माहिती दिली. चीनमध्ये काल झालेल्या स्फोटातल्या मृतांची संख्या 90 पोहोचली आहे. शांकी परगण्यातल्या कोळसा खाणीत हा गॅसचा स्फोट झाला होता. बचाव कार्य सुरू असून आतापर्यंत 201 खाण कामगारांची सुटका करण्यात आली आहे. चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांनी या घटनेच्या सखोल चौकशीचे आदेश दिले आहेत. दिल्ली उच्च न्यायालयानं कुस्तीपटू विनेश फोगटला 2026 आशियाई खेळांच्या निवड चाचणीत सहभागी होण्याची परवानगी दिली आहे. येत्या 30 आणि 31 मे रोजी या चाचण्या होणार आहेत. भारतीय कुस्ती महासंघाचं धोरण संपूर्णपणे अपवादात्मक स्वरूपाचं असून फोगटसारख्या दिग्गज खेळाडूला तिनं घेतलेल्या विशेष मातृत्व रजेमुळे स्पर्धेतून वगळण्याचा अधिकार महासंघाला प्राप्त होत नाही असं निरीक्षण न्यायालयानं नोंदवलं आहे. मुख्य न्यायमूर्ती डी के उपाध्याय आणि न्यायमूर्ती तेजस कारिया यांच्या खंडपीठानं हा निर्णय दिला आहे. आयपीएल क्रिकेट स्पर्धेत आज लखनौ सुपर जायंट्स आणि पंजाब किंग्ज यांच्यात लखनौ इथं सामना सुरू आहे. पंजाबने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला आहे. शेवटची बातमी हाती आली तेव्हा लखनौ सुपर जायंट्सच्या 7 षटकात 3 बाद 71 धावा झाल्या होत्या. ठळक बातम्या पुन्हा एकदा. 19व्या रोजगार मेळ्यातून देशातल्या 51,000 युवकांना सरकारी नियुक्तीपत्रांचं वितरण. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांची अमेरिकेचे परराष्ट्र व्यवहार मंत्री मार्को रुबिओ यांच्याशी नवी दिल्लीत चर्चा. महाराष्ट्रात शिर्डी इथं देशातल्या सर्वात मोठ्या खासगी संरक्षण उत्पादन प्रकल्पाचं संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या हस्ते उद्घाटन. पेट्रोल आणि डिझेलच्या दरात पुन्हा वाढ. पेट्रोल 87 पैशांनी तर डिझेल 91 पैशांनी महाग. आणि चीनमध्ये कोळसा खाणीत झालेल्या स्फोटातल्या मृतांची संख्या 90. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: ऐकू पेनो तुम्ही ट्यून इन

एक विलन रिटर्न्स या फिल्मा खातीर ऐकुया अंकित तिवारी हांचो आवाज, तांचे संगीत आणि मनोज मुंताशीर हांची गीत रचना.

सिम्बा ह्या फिल्मा खातीर आयकुया राहत फतेह अली खान, असिस कौर आनी तनिष्क बागची हांचो जोड आवाज. तनिष्क बागची हांचे संगीत, रश्मी विराख हांची गीत रचना. आयकुप्यानो, तुम्ही आयकतात हिंदी फिल्मी गीतांची कार्यावळ आकाशवाणी पणजी केंद्राच्या म्हादय चॅनलार.

प्रीतम हांच्या संगीताक ऐकूया के हांचो आवाज वन्स अपॉन अ टाइम इन मुंबई ह्या फिल्मा खातीर. निलेश मिश्रा हांची गीत रचना.

आयकुप्यानो, राज रिबूट ह्या फिल्मा खातीर आयकुया अरजीत सिंग हांचो आवाज, अजीत गांगुली हांचे संगीत, रश्मी विराक हांची गीत रचना. हिंदी फिल्मी गितांच्या कार्यावळीतले हे निमणे गीत तुमकां आयकुपाक दिता.